0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

रामकृष्ण हरी। कोणाचाही सूड उगवू नका, आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही। सुखाप्रमाणेच दुःखही देखील एक अवश्यभावी परिस्थिती आहे, पण आलेल्या दुःखात किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे। त्यामुळे हसत हसत त्याचा स्वीकार करून जगणे हा पर्याय निवडायचा की नाही हे आपलं आपण ठरवायचं असतं।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 24 जून हा दिवस इतिहास आणि क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. राणी दुर्गावती बलिदान दिन. 24 जून 1564 रोजी गोंडवानाची शूर राणी दुर्गावती हिने मोगल सम्राट अकबराच्या सैन्याविरुद्ध लढताना आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी वीर मरण पत्करलं होतं. त्यांचं शौर्य आणि स्वाभिमान आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. आजच्याच दिवशी केनेथ अर्नॉल्ड यांनी अमेरिकेत पहिल्यांदा हवेत उडणाऱ्या तबकड्या पाहिल्याचा दावा केला होता, ज्यानंतर जगभरात फ्लाइंग सॉसर हा शब्द प्रसिद्ध झाला. आज क्रीडा आणि जागतिक उद्योग जगतातील दोन अत्यंत प्रभावशाली व्यक्तींचा जन्मदिवस आहे. लिओनेल मेस्सी, फुटबॉल जगताचा जादूकार आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक, अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वाखाली फिफा विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीचा आज वाढदिवस आहे. गौतम अडानी, भारताचे आघाडीचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष, ज्यांनी जागतिक व्यावसायिक नकाशावर भारताचं नाव कोरलं. करिश्मा कपूर, 90s आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं बॉलिवूडवर राज करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री. तर स्मृती दिन, आज आपण देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील या महान व्यक्तींचं आदरानं स्मरण करतो. V.V. गिरी, स्वतंत्र भारताचे चौथे राष्ट्रपती आणि महान कामगार नेते. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. आणि आजचा सुविचार, रातोरात यश मिळवण्यासाठी मला 17 वर्ष आणि 114 दिवस कठोर परिश्रम करावे लागतील, मेहनत कधीच वाया जात नाही. लिओनेल मेस्सी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याच जीवनातून आलेला एक सुंदर विचार. आणि आजची बोधकथा, अर्जेंटिनातील एका गरीब कुटुंबात एक 11 वर्षांचा मुलगा राहत होता. त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड होती, पण त्याला एक दुर्मिळ आजार होता ज्यामुळे त्याच्या शरीराची वाढ खुंटली होती. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या उपचारासाठी दरमहा मोठा खर्च येईल, जो त्याच्या कुटुंबाला परवडणाराच नव्हता. अनेक फुटबॉल क्लबने त्याला हा मुलगा खूप लहान आणि अशक्त आहे असं म्हणून नाकारलं होतं, पण त्या मुलाने हार मानली नाही. तो आजारावर मात करत तासन तास मैदानावर सराव करायचा. त्याचा खेळ पाहून बार्सिलोना फुटबॉल क्लबने त्याच्या उपचाराचा खर्च उचलला. त्या मुलाने आपल्या उंचीला कधीही आपली कमजोरी बनू दिलं नाही, तर आपल्या चपळाईनं जगातील मोठ्या मजबूत डिफेंडर्सना मात दिली. तो मुलगा दुसरा कोणी नसून आजचा वाढदिवस असलेला लिओनेल मेस्सी आहे. तात्पर्य हेच, तुमच्या शरीराची उंची किंवा तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. जर तुमच्याकडे कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि दृढ इच्छाशक्ती असेल, तर तुमची ध्येयाची उंची जगातील कोणत्याही समस्येपेक्षा मोठी ठरेल. श्रोते हो, आपण अनेकदा विचार करतो की आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल, आज वार चांगला आहे का? पण लक्षात ठेवा, निसर्गाच्या नियमानुसार उगवणारा दिवस हा शुभच असतो. खरी शुभता आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कर्मात असते. जर आपण आज सकाळी उठून कोणाला तरी मदत करायचा, स्वतःचे काम प्रामाणिकपणे करायचा आणि कोणाचंही मन न दुखवण्याचा संकल्प केला, तर हा दिवस आपल्यासाठी, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकासाठी शुभ ठरेल. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्री राम समर्थ 24 जून। ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे। लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय। वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय। आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय। अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे। ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शास्त्र आहे। कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो। ज्ञान हे मुळात पवित्र आहे। जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते। सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे। श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे। द्वेष मत्सर वाढवेल, नीती धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे। विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्वनाश होतो। जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे। जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय। देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान, जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान। मी देहाला माझा म्हणतो अर्थात मी देह नव्हे माझे घर म्हणणारा, मी घराहून वेगळा ठरलो, जडत्व म्हणजे काय, देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व। पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा, व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची, जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी। सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे। आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे। त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान होय। ब्रह्म सत्यन जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घकाळानंतर कळतील, पण नामाचे महत्त्व कळणार नाही ते एक संतकृपेनेच कळते। नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे। आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे। संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान लाभेल। ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि तिचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावा असा वाटतो ते सद्ग्रंथ। उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे। त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते। अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे। ज्या

0: रेडियो मंधावन 90.8 FM, always heart touching.
1: कृषि संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा अत्यंत आवश्यक आहे हे आज वेगळं सांगण्याची गरज राहिली नाही। शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय जो शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण करू शकतो। त्यामधील शेळी, करडं व बोकडं यांचा आहार कसा असला पाहिजे याची पायाभूत माहिती आज आपण घेणार आहोत। वाढणाऱ्या शेळीला तिच्या वजनाच्या 4% शुष्क चाऱ्याची गरज असते। शेळ्यांना प्रतिदिन 3 ते 4 किलो हिरवा चारा, 1/2 किलो वाळलेला चारा, 200 ग्रॅम खुराक इत्यादी आवश्यक असतं। शेळ्याच्या आहारामध्ये जीवनसत्व खनिजाचा समावेश असणं फार गरजेचं आहे। ज्वारी, मका, लसूण घास, दशरथ, बरसीम, सुबाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, करंज, पाला इत्यादी या शेळीच्या आहार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो। शेळ्या माजावर येण्याच्या वेळेस व गर्भधारणेच्या अगोदर 6 ते 8 आठवड्याच्या काळात खाद्याचे व खुराकाचे प्रमाण वाढवलं पाहिजे। या काळात वैरणीबरोबर 400 ते 500 ग्रॅम आंबवणसुद्धा दिलं पाहिजे। शेळ्या विण्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर शेळ्यांना थोडा गव्हाचा कोंडा द्यावा। दूध देणाऱ्या शेळ्यांना व्याल्यानंतर 3 ते 4 दिवस गव्हाचा कोंडा आंबवण म्हणून द्यावा। प्रतिलिटर दूध उत्पादनामागे शेळी 350 ग्रॅम जास्तीचा खुराक देणं गरजेचं असतं। नवीन करडं जन्मल्यानंतर 1 तासाच्या आत त्यांना चीक पाजणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता वाढते। करड्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा दूध पाजलं पाहिजे। करड्यांना 1.5 महिना झाला की कोळा पाला खाण्यास द्यावा। करडे 3 महिन्याची झाल्याच्या नंतर दूध पाजणं हळूहळू बंद करावं। वाढत्या करड्यांना 125 ते 150 ग्रॅम हिरवी वैरण, 250 ग्रॅम वाळलेला चारा आणि 125 ग्रॅम खुराक आपण द्यावा। करड्यांना लसूण घास, चवळीचा चारा खाण्यास दिला पाहिजे। प्रजोत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोकडांना दैनंदिन आहार जो आपण सांगितला त्याच्या व्यतिरिक्त 800 ग्रॅम अतिरिक्त खुराक द्यायला पाहिजे। तर शेळी, करडा आणि बोकडं यांना कसा आहार दिला पाहिजे याची ही पायाभूत मूलभूत संकल्पना किंवा माहिती म्हणता येईल। या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे कार्यक्रम सहाय्यक यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं। तर आवश्यकतेनुसार या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्याचा वापर करा। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव देवाला सारी प्रिय। संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती, सुट्टी होती, आई देवळात दर्शनाला गेली होती, मी घरीच होतो। देव दोन आई आली तेव्हा मी विचारलं, आई मी जाऊ का बाहेर? जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, पण काम सांगते ते आधी कर। म्हातारी आहे, तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडलाय, तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे, ती आजारी आणि अशक्त दिसत आहे, तिच्या डोक्यावर मोळी दे आणि घरी ये, मी तुला आंघोळ घालीन, जा। आई लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला, खरंच जाऊ? असं मी विचारलं, लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, ती म्हातारी इथं किती वेळ कुणी येतो का म्हणून वाट पाहणार, हां मोळी विकून तिला परत दूर जायचं आहे, सांग आणि घरी ये, असं आई म्हणाली। आईचं म्हणणं ऐकायचं एवढं मला ठाऊक, मी गेलो, मी जणू रस्त्यानं जात आहे असं म्हातारीला दाखवलं, मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असं तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो। मी तिला विचारलं, का ग डोक्यावर का द्यायली हवी आहे मोळी? मी देतो असं म्हणून मी, नको रे दादा तुम्ही बामण, कोणी फाईल तर मारतील, मारतील मला, नको रे दादा, जा जा बाबा, अरे कोणी येईल वरड घेऊन येईल तो देईल डोईवर माझ्या, असं ती गयावया करून विनवू लागली। अग मी घरी गेल्यावर आंघोळ करीन, हो घे, असं म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली। अरे श्यामया, अरे तिला शिवलास काय, एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं, भाऊरावांना सांगितलंच पाहिजे। श्रीधर भट्ट कोठूनसे अकस्मात उगवले आणि मला बोलू लागले। इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि, श्याम अगदीच जेवलास तू, अरे काही ताळतंत्र तरी, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही, ही म्हातारी किती वेळ थांबेल, काळोख होईल तिला जायला, नदीतून जावायचं आहे, मी स्नान करणार आहे, स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे, असं म्हणून मी तिथून गेलो। घरी आलो, आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार, कुठे लांब जाय पुन्हा पडायचा एखादा, हाक मार तिला, ए गोयलेवाली। म्हातारे आजारी का ग आहेस? आवय होय माय, ताप लई येतो, काय करता, पोटाला हवं ना, असं ती म्हणाली। दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झालाय, देऊ का तुला? आईने विचारलं, द्या आई, देव तुमचं भलं करू, गरिबाच्या दुनियात कुणी नाही बघा। आईनं भात पत्रावळीवर आणला, मी तो तिला दिला, अंगणाच्या कडेला बसून तिनं खाल्ला। वायचं पाणी घालताव दादा, ती म्हणाली। पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातलं, पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली। चल श्याम तू आंघोळ कर। आईनं किळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातलं आणि सारं अंग भिजल्यावर मग स्वतःच्या हातानं पाणी घेऊन मी आंघोळ केली। आंघोळ करून मी आईला म्हटलं, आई मागे ती जेवणावळ झाली ना त्या दिवशी की नाही, एक भीक मागत होती हो, आम्ही मांडवा पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता ना, इतका आग्रह झाला की ते रागव लागले, पण अजून जेवणे झाली नाहीत, जेवण झाल्यावर ये उष्ट मागायला, आज ब्राह्मण जेवतायत तर इथं ओरडत बसलीये, तुम्ही अलीकडे माजलीत मारडी, निघ निघ का मारू वाहन फेकून, असं म्हणू लागले। त्या पितांबरधारी मनुष्यानं खरंच वाहन उचलली, नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असं म्हणत ती निघून गेली। आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्यांचे जोडे पुसतात, यांची ह्या आपल्या गावात ऐट आणि मिजास, मगाची ती नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरं। आई उद्या जर एखादा महाराजा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यात हार घालतील. आई पैसा आणि सत्ता यांना नमस्कार करणं हाच का ग यांचा धर्म, हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर वाटला नाही, पायात पायतन घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात, पण ही वाहन ज्यानं यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावली नको. आई हे ग कस, हे कसले सोवळे, हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे की नाही? आई म्हणाली, बा जगात सारे पैशाला सत्तेला देतात हो. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत, पण पुढे ते देशावर गेले, ते वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यावारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते, त्यांना बसावयास पाठ देण्यात आला. तो पाठ त्यांनी दूर केला आणि म्हणाले,
1: तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो आणि मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही, हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत.
0: श्याम असे ते म्हणावयाचे, जवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. श्याम तवांना मदत करावी, कारण समाजात राहावयाचे आहे. खरंच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असं छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळ्या घामानं प्रामाणिक भाकर मिळविणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही का ग आई? मी विचारलं, श्याम पूर्वी आदमन गल्ला दिला होता, त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवलं. अरे म्हणच देवाघरी पापी ठरू, आई खिन्न होऊन म्हणाली. प्रेम हृदयात मावत नाहीस झालं म्हणजे ते सर्वांकडे धावतं. श्याम मी तुला काय सांगणार, देव सर्वत्र आहे म्हणून पुराणातच सांगतात. मला तर वेडीला काय कळतं, तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असंच म्हणणार, माझ्या भारतीया देवमुळी नूरला, सगळा अंधार रे भारता तरी भरला. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तीळना तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो आजी मेला, देव तो आजी मेला.

0: हर जातन लागे बार रे साधो जातन लागे बार। श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, कबीर हरि की भक्ति बिन धीर जीवन संसार। उस परमात्मा की भक्ति के बिना, उस शाश्वत चैतन्य सत्ता से जुड़े बिना इस संसार का यह जीवन धीग्र है, यानी पूरी तरह धिक्कार के योग्य हैं, व्यर्थ हैं। यदि जीवन में उस शाश्वत का अनुभव ना हो तो मनुष्य का सारा अस्तित्व ही खोखला रह जाता है। ऐसा क्यों है? अगली पंक्ति में वे संसार के वैभव की असलियत खोलते हैं। धुआ केरा धौल हर, यह पूरा संसार और हमारे सुख साधन धौल हर यानी धवल गृह सफेद आलिशान महलों जैसा है, पर वे महल बने किससे हैं? धुएं से। कबीर कहते हैं कि यह संसार धुएं का महल है, और उस नियति का क्या है? जात न लागे बार, उसे नष्ट होने में, बिखर जाने में एक बार यानी एक पल का समय भी नहीं लगता। हवा का एक झोंका, काल की एक फूंक और सब कुछ ओझल हो जाता है। अगर इसे दार्शनिक दृष्टि से देखें तो कबीर यहाँ दृश्य जगत की नश्वरता और अदृश्य चैतन्य की नित्यता के सिद्धांतों को स्थापित कर रहे हैं। जो कुछ भी आँखों को दिखाई दे रहा है वह परिवर्तनशील है, माया का खेल है। जैसे धुआं अपनी सघनता के कारण थोड़ी देर के लिए कोई आकार ले लेता है पर उसका कोई अस्तित्व नहीं होता, वैसे ही यह संसार भी केवल एक आभास है। इस आभासी जगत में अगर मनुष्य हरि भक्ति यानी अपनी मूल आत्मसत्ता से नहीं जुड़ता तो वह असत्य को ही सत्य मानकर अपनी पूरी ऊर्जा नष्ट कर देता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपने महलों को देखिए जिन्हें आपने बड़ी मेहनत से खड़ा किया है, चाहे वे कंक्रीट के मकान हो या आपके पद प्रतिष्ठा और अहंकार के महल हो। क्या वे सचमुच स्थायी हैं? क्या काल के थपेड़ों के सामने उनकी कोई बिसात है? आज कोशिश कीजिए उस तत्व को पकड़ने की जो धुएं जैसा नहीं है, जो शाश्वत है। परमात्मा की भक्ति का अर्थ है अपने भीतर के उस सत्य से जुड़ना जो कभी नहीं बदलता। जब आप उस भीतरी केंद्र से जुड़ जाते हैं तो बाहर के महलों के बनने या ढहने से आपकी शांति भंग नहीं होती। धुएं के पीछे भागना बंद कीजिए और उस अनंत ज्योति की शरण लीजिए जो सदा एक रस रहती हैं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज आजचं
2: चिंतन भाग 21। संत हे ज्ञान भक्ती कर्मातून समाजाला मोक्षाचा मार्ग दाखवितात, तसा मोक्षाचा खरा अर्थही त्यांनी कधी नजरेआड केला नाही। हरी नाकडे त्यासही मोक्ष नाही, हरी ज्याकडे त्यासही मोक्ष नाही, असे ज्याकडे त्यासही मोक्ष नाही, स्वये जो हरी त्यासही मोक्ष नाही। अर्थात सत्य ज्याला कळत नाही त्याला मोक्ष नाही, सत्य ज्याला कळते त्याला मोक्षाची गरज नाही, असं ज्याला कळते तो मोक्षाचे पलीकडे आहे। सत्य हरिरूप असल्यामुळे मोक्षरूपच आहे, त्याला वेगळ्या मोक्षाची गरजच काय? कर्माचं चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या भागात लिहितात, सेवेचे सामर्थ्य हे कर्मावर आधारित आहे। जशी संगती तसे संस्कार, जसे संस्कार तसे कर्म, जसे कर्म तशी सेवा, ती सेवा निष्काम कर्मरूप असावी. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मानवाची श्रेष्ठता व थोरवी निष्काम सेवेवरच आहे. आणि याचं चिंतन ग्रामगीता ग्रंथामध्ये वंदनाश्रम तुकडोजी महाराज करतात. ऐसे पुढारीपण जेथे दिसे, गावाने लावणी न घ्यावे पिसे, जो इमानदार सेवक असे तोची समजावा गावधनी. बोलणे एक चालणे एक, लपविणे एक दाखविणे एक, हे गावाशी होईल घातक समजावे श्रोती. भेडे खातरही विष खादले किंवा चोरूनही सर्पा दूध पाजले, वाघाशी सोयीरपणही संपादले तरी नाश होईल निश्चये. ऐसे न करावे वर्तन, असतील जे इमानदार सेवक जन, तेची ध्यावेत निवडोन एकमते सर्वांनी. सर्वास असावी चिंता समाजी, कोण आहे लायक जना माझी, कोण घेई गावाची काळजी सर्व काळ, तोची करावा पुढारी. ऐरवी पडो नये कुणाच्याही आहारी, धन वेचतो म्हणूनी गावाधिकारी, करू नये कोणाशी. परी यातून जो निघाला, निष्काम सेवा कराया लागला, तोची सेवक म्हणूनी चमकला सर्व लोकी. म्हणूनी कार्यकर्त्यांनी ओळखावे, आपले स्वार्थ आवरूनी घ्यावे, तरीच पाऊल पुढे टाकावे सेवेसाठी. सूर्य सकाळांची सेवा करी, बदलान मागे तिडभरी, सातत्याने चाले तयाची चाकरी सेवा भावे. वृक्ष सर्वांची सेवा करीतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही कार्या लावितो सेवेसाठी. मागे काहींनी सेवा केली, धनधान्य राज्यही अर्पिली, शेवटी देह देवूनीही पूर्ती केली सेवेची त्यांनी. त्यांच्या सेवेची पुराणे झाली, त्यांची कीर्ती स्फूर्ती रूपा आली, ती आपणही पाहिजे अंगीकारिली सेवा कराया. सेवेचे अनंत प्रकार ते समजवणी करावी निरंतर, आपणाशी साधेल तो व्यवहार सेवाभावाने करावा. अन्नसेवा, धनसेवा, श्रमसेवा, ज्ञानसेवा, शेवटी ते प्राणसेवा औषधादी रूपे. व्यवहार सेवा, सद्धर्म सेवा, सर्वात मोठी आत्मसेवा. आत्मसेवेतची सर्व सेवा साधती सत्य. आत्मसेवा नवे इंद्रिय सेवा, तो आहे निर्मळ ज्ञान ठेवा. गाव तितुका उन्नत करावा सत्संगतीने. सेवा म्हणजे एक नव्हे, प्रत्येक कार्य सेवामय आहे. परी त्यात व्यक्तिभावे नस आहे संग्रह वृत्ती. अपरिग्रह सर्वतोपरी सेवा हेची सेवा आहे खरोखरी. त्याहीपेक्षा आणिक बरोबरी आहे सेवेची. आपण भूमी समान राहावे, दीनहीना वरी उचलावे, त्यातची समाधान मानित जावे सेवकाने. आपण द्यावे आपण द्यावे हेच अंतरी जपत राहावे. आपुले कष्ट अर्पुणी सेवावे यज्ञशेष जैसे. कष्ट व्हावे सर्वा त्यापरी, यशही वाटावे सर्वांचे घरी. आपण काहीच नाही चतुरी मानावे ऐसे. प्रतिष्ठेसाठी सेवा नव्हे, ती स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधान हेची राहे पूर्ण फळ तियेचे. आम्ही सर्व गाव साफ केले, सर्वांच्या मनी सुख वाटले, सर्व लोक आनंदित झाले, हीच त्याची पूर्णता. आमूच्या गावी थोर आले म्हणून ग्राम सुंदर सजविले. परी करणाराचेची नाव पुढे केले तोची खरा सेवक. नाहीतरी कष्टाशी दडे मागे, नाव होता पुढे धाव घे. लोक हासती नाना रंगे, टिंगल करुणी नेत्याची. ज्याशी आहे प्रलोभन, ईर्ष्या राग द्वेष जाणं त्याची सेवा विडंबन समजा खऱ्या सेवेचे. जो दुसऱ्याशी उत्तम करीतो त्यातची आनंद मानतो तोची सेवक मी समजतो येत्या युगाचा. प्रत्येक जीवाचा हाची विकास, सर्वाभूती समजावे आपणास, तैसेची साधावे व्यवहारास आपणाशी नमोनिया. सर्वांचा भार आपणावरी तीच समजावी सेवा खरी. हे कठीण व्रत न साधे जरी आपले ओझे तरी नसावे. आपल्या आल्याचा न पडो धाक, आपल्या गेल्याचा हो शोक, ऐसे मोहनी वृत्तीचा सेवक पाहिजे गावी. नाहीतरी सेवकाला घरा धाक पडला रांडापोरा. आता कोठूनही याची व्यवस्था करा म्हणते आम्ही गरीब. वास्तविक सेवक येता घरा, मिळावा सर्व घराशी सहारा, आनंद वाटावा लहान थोरा, खेडी मेडी तयाच्या. सेवाभावी आला गावी तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी. सर्वांची मने संतोषावी सहकार्याने. ऐसा सेवक असावा आज आदर्शवान. राहणी बोलणी करील भजन, सदा सर्वदा सत्कारी मन सेवकाचे. अडीअडचणी लोक सांगे, सेवक पुरवणी देई अंगे. ऐसे जीवनाचे अनंत प्रसंगे काम करी सेवक तो. प्रयत्न करी नानापरी, दुर्गुण काढावया बाहेरी, तारतम्य ठेवूनी अंतरी.

0: सर्वची गुंफिली जातील सूत्रात सेवेच्या एका सेवाची ऐसाची सेवक जनतेने पाळावा त्याची मार्गे गाव उत्तम करावा सर्व लोकात प्रेमभाव निर्मावा सेवकाने ऐसा सेवकाची अति जरूरी सेवक पाहिजे घरोघरी सेवका वाचूनी कुटुंब नगरी उत्तम नव्हे म्हणून बोललो बोल सेवा कार्य महाप्रबल सेवक मिळता सुखी होईल गाव सारे श्रोते हो समजा याचे महत्व सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व हृदय पटवणी घ्या तत्व निघा सेवा करावया त्याशी कला कुशलता नको काही प्राणजड जिव्हाळाची यशदायी लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे कर्मावरच अवलंबून आहे सेवा कर्मानेच माणूस उच्च किंवा नीच ठरतो जातीवर नव्हे ते म्हणतात कम्मनो वसनो होती कम्मनो होती बम्मनो या कर्तव्य कर्माचे नियमाप्रमाणे संत देखील देश प्रेमापोटी राष्ट्रकार्याचा भार वाहतात याच अर्थाने संत शिरोमणी तुकोबारायांचे पवित्र जीवनाचे सिद्धांत या भागात लक्ष केंद्रित करून चिंतनात घेतले वंदनीय महाराज देखील ग्रामगीता ग्रंथात लिहितात अरे उठा उठा श्रीमंतांनो पुढाऱ्यांनो साधूजनांनो सुशिक्षितांनो पंडितांनो हा काली क्रांतीची गावागावाशी जागवा भेदभाव हा समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे ज्वालामुखी के पर्वत पर बैठकर विश्व शांति के नारे लगा रहे क्या इससे कोई लाभ हो सकता है उपाशी पोटाचा अग्नि पाप पुण्य समझेना शांति ने क्रांति न झाली तर आवरेल कोण मग धिंगाणा अशी परिस्थिति देशात निर्माणच होऊ नये म्हणून अशा प्रसंगी संत देखील साम दाम दंड भेदाचा अवलंब करतात तेव्हा संत तुकारामाने देखील समाजातील अनिष्ट रूढीबरोबर अत्याचाराचा त्याही काळात खडसून विरोध केला म्हणून त्यांना झुंजार संत म्हटल्या गेलं छत्रपती श्री शिवाजी महाराज स्फूर्ती घेण्यासाठी नेहमी त्यांचे कीर्तनात येत असत पायिकांच्या अभंगातून भक्त आणि वीर यांना एका भूमिकेवर आणून तुकोबा गावात नवशक्ती निर्माण करत असत पीडित आहे राष्ट्र पाहुनी जग उदासले मन माझे मग शोषित पीडित राष्ट्राच्या वेदना त्यांना असह्य वाटे आपल्या श्रोत्यांना सैनिक बनून त्यांनी कीर्तन प्रसंगी आलेल्या परचक्राचा धुवा उडवला व सर्वच शिवाजी वाटायला लागले ही तेजस्वी सात्विकताच ग्राम रक्षणाची गुरुकिल्ली होय वंदनीय महाराज लिहितात आपुले वार करे भाविक तेच वार करते पायिक करोनी दुष्टाशी लाविला धाक शिवाजीच जणू सर्वही वंदनीय महाराज लिहितात संत तुकाराम महाराजांनी काम क्रोधाधी विकारावर वार करणारे वारकरी भाविक प्रसंगी तेच शत्रूवर वार करणारे पायिक सिद्ध केले एकदा परचक्र आक्रमक पवित्रा घेऊन आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामाच्या कीर्तनात सैन्यासह येऊन बसले सर्व श्रोते शिवाजी महाराजासारखेच दिसायला लागले नेमके शिवाजी कोण शिवाजी महाराज कोण ओळखू येत नव्हते तेव्हा परकीय शत्रू हतबल होऊन निघून गेले याप्रमाणे संत देखील राष्ट्रकार्यासाठी आपला पाय त्यांनी कधीही मागे ठेवलेला नाही काळ कोणताही असो तुकोबारायांनी हे सगळं 400 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने समाजासमोर त्यांनी आदर्श ठेवला सगळे शिवाजी दिसायला लागले याचा अर्थ अंधश्रद्धा नव्हे ही आध्यात्मिक किमया ही आध्यात्मिक शक्ती संतांमध्ये असते म्हणून आजच्याही काळात विज्ञानाला अध्यात्माची जोड असणं ही काळाची नितांत आवश्यकता आहे यानंतरचं चिंतन पुढील भागात
1: हाय मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: अच्छा तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: त्रदेहो हसी का हंगामा कहकहों का खजाना जला पण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग.
1: एक था गरीब सब्जी वाला आणि एक थी परी महिलों की सब्जी वाला. महिलों की परी नवंबर की ठंडी में जब वो गई मंडी में सब्जी वाले का उड़ गया होश. नरम नरम लाइफ में गरम गरम जो.
0: तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण पण पण पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख. कह कहो की रानी सविता भरत जाधव.

वेळ सकाळी 9 वाजता. वार रविवार. स्थळ घरातील अर्थात फ्लॅटमधील बाथरूम. आणि सिच्युएशन आहे घरातील पुरुष म्हणजे कर्ता आंघोळीला गेलेला आहे आणि पाण्याचा पहिलाच तांब्या अंगावर घेतलेला आहे. इतक्यात त्याला दारावरची बेल ऐकू येते आणि आपण दार उघडण्याच्या परिस्थितीत नाही म्हटल्यावर आणि बायको दार उघडणार आहे हे म्हटल्यावर त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांचे किडे वळवळू लागतात. ते कोणते ते आपण ऐकूया.

0: सीजरचे आठवले आले असणार. आपला पेपर चाळून झाल्यावर आमचा पेपरात तोंड खुपसायला. आणि हो, तिच्या हातच्या चहा म्हणे वेगळीच चव असते. उद्योग नाही काय साल्यांना. पेपरचा बिलवाला तर नसेल ना? जाऊ दे, आजचा रविवार बिलवाल्याचाच आहे. ही बघून घेईल काय ते. मिसेस आठवले तर आल्या नसतील ना? गरमागरम इडल्या नाहीतर आप्पे घेऊन आलेल्या. काय फिगर मेंटेन केलंय म्हणून सांगू, आणि हा ढेरपोट्या आठल्या कसे दिवस काढते त्याच्याबरोबर. नकळे बाप्पा. बापरे, म्हणजे बायकोचा? अहो, म्हणजे आमचा सासरा तर नसेल आलेला? म्हणजे अख्ख्या रविवारचा सत्यानाश. त्याची सरबराईश ठेवा, नाहीतर हिची आजळफळाट. नुसती आग आग करून घेत. भाजीवाला आला असेल का? झालं, आता अख्खा मजला गोळा होईल आणि अर्धा तास भाजीवाल्याला भंडावून सोडतील. आणि घेणार काय तर स्वस्त म्हणून मेथी आणि भोपळा. गेले 15 दिवस मेथीच, फक्त मेथीच. अरे देवा, हिची बहीण निलू तर आली नसेल ना? चुकलंच, दाढी आंघोळ जरा लवकर आटपायला हवी होती, म्हणजे फ्रेश होऊन तिचं स्वागत करता आलं असतं. खरं तर परवा नवीन आणलेला लाईट ब्ल्यू टी शर्ट घालून दार उघडायचं होतं मला. तिला नक्कीच आवडेल तो. ती येते तो दिवस बराच मन मोकळं होतं, मन रेंगाळतं इकडं तिकडं. पण ती आली की फार मनात अस्वस्थ होतं. जाऊ दे. हो, त्या समोरच्या देशपांडे बाईच असणार. तेल तापवत टाकून कढीपत्ता मागायला आलेल्या. सतत काही ना काही मागत असतात. कळकडबाई कुठली? अहो, शेवंताबाई आली असेल का? तिची एंट्रीच इतकी नखऱ्याची असते की दादा कोंडकेचा पिक्चरच आठवावा. गालावरची तिची खळी, नाहीतर निवांतपणे बघता आला असतं तिला फरशी पुसत असताना. पलीकडचे हरिताते आले असतील का? चला लवकरात लवकर आटपूयात बाप्पा. आल्याचा गरमागरम चहा न मागता आता मिळेल. सिच्युएशन वरील प्रमाणेच, फक्त घरातील पुरुषाऐवजी गृहिणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेली आहे आणि दारावरची बेल वाजते.
1: शेजारचे आठवले काका तर आले नसतील ना? ह्यांना त्यांचा किती राग येतो. येऊ देत ना, वाचू देत पेपर. घेऊन तर जात नाहीत ना, शेवटी शेजारीच आहेत ते. अगं बाई, पेपरचा बिलवाला तर आला नसेल? गेल्या महिन्यात 5 वेळा लोकसत्ता टाकलाच नव्हता मेल याने. हे सांगतील का? किती देऊन टाकतील बिल डोळे मिटून. छे, हिशोब करून ठेवायला हवा होता मी. चुकलंच माझं. नाही नाही, मिसेस आठवले असतील का? भव्वानी मेली, ह्यांच्याजवळ बोलायचा चान्सच शोधत असते ती. गरमागरम इडल्या काय आणेल म्हणे ह्यांच्यासाठी. आपल्या नवऱ्याला घाल म्हणा ते आंबोन खायला, म्हणजे इकडे तिकडे हुंगत तरी बसणार नाही मेला. अय्या, बाबा आले असतील. किती दिवसांनी येत आहेत माझे बाबा. ह्यांना बाजारात पिटाळलं पाहिजे आधी. ऐ ग, भाजीवाली आली का काय? झालं, मी नाही असं बघून महागाच्या 2-3 भाज्या यांच्या गळ्यात मारेल. अग बाई, नीलू तर आली नसेल ना? अरे देवा, आता हेच दार उघडणार. नीलूला बघून अगदी काय करू नी काय नको असं होतं ह्यांना. आणि बाबा आल्यावर कपाळावर आठ्या घालणारा माणूस नीलू आल्यावर अगदी फुलून येतो. चुकलंच बाई माझं, मीच लवकर आवरायला हवं होतं. नाहीतर असं झालं असेल का? नाहीतर असं असेल, समोरच्या देशपांडे बाई तर आल्या नसतील ना? काय मागायला आले असतील देव जाणे. ह्यांनी परत नाही पाठवलं म्हणजे झालं बाई. म्हणे कळकट बाई आहे, तुमच्या कळ्यात पडायला आली नाही ना ती. अग बाई, शेवंता बाई आल्या की काय, कपडे सुद्धा भिजवायचे आहेत अजून. जरा रुबाबातच असतात, पण काम तसं जिथल्या तिथे करतात. तक्रारीला मुळी जागाच नसते. पलीकडचे हरितात्या तर आले नसतील ना? सगळी कामं बाजूला सारून आधी चहा टाकायला हवा. जणू काही ह्यांचे देणेकरीच होते मागच्या जन्मीचे. जास्त दुधाचा, जास्त आलं घातलेला चहा कप भरून नरड्याखाली ढकलल्याशिवाय हलणार नाही मेरा थेरडा.

0: सविता एकदा न्यायालयात गेलो आणि न्यायालयात गेला असताना इतका गोंधळ चालू होता म्हणून सांगू आणि त्यावेळेस काय म्हणतात न्यायाधीश साहेब,
1: ऑर्डर ऑर्डर, बोलणाऱ्याला बाहेर काढले जाईल.
0: पिंजऱ्यातला आरोपी काय म्हणते,
2: साहेब ओ साहेब
0: मी बोलतो मला बाहेर हाकला.

तर श्रोतेहो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: अच्छा, तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14, आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: धर्म आणि नीतिमत्ता
1: ज्या ठिकाणी वेदही नाहीत, बायबलही नाही किंवा कुराणही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण हे कार्य वेद, बायबल आणि कुराण या सर्वांचा समन्वय साधूनच करायचं आहे. एकत्व हा एकमेव धर्म असून वेगवेगळे धर्मपंथ हे या मूळ धर्माचे निरनिराळे आविष्कार आहेत हे मानवजातीला शिकवायला पाहिजे. तसं केलं तर प्रत्येकजण त्याला उपयुक्त ठरेल अशा एकेका मार्गाचा अवलंब करेल. पूर्णपणे नीतिपरायण आणि शूर व्हा. प्राणाची सुद्धा पर्वा करू नका. धार्मिक मतमतांतरांच्या बाबतीत उगीच डोकं शिणवू नका. जे भित्रे आहेत तेच पाप करत असतात. वीर कधीही पाप करत नाहीत. पापी विचार सुद्धा ते मनात येऊ देत नाहीत. नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की जे जे म्हणून स्वार्थपर ते नीतीविरुद्ध आणि जे निस्वार्थपर तेच नीतीसंगत होय. एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करत असतो पण लोकांवर त्याचा प्रभाव पडत नाही. दुसऱ्या एखाद्या माणसाची भाषाही सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील पण त्याच्या शब्दांची लोकांना मोहिनी वाटते. हा ओजाचा प्रभाव आहे. केवळ कामजयी स्त्री पुरुषच हे ओज निर्माण करून ते मेंदूत संचित करू शकत असतात. म्हणूनच ब्रह्मचर्य हा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ धर्म मानला गेला आहे. कामाला थारा दिल्यामुळे, कामाला बळी पडल्यामुळे धर्मभाव नाहीसा होतो. मनाचं तेज आणि चारित्र्य बल यांनाच माणूस पारखा होतो याचा कुणालाही सहज प्रत्यय येण्यासारखा आहे. याच कारणामुळे असं आढळून येतं की जगात ज्या ज्या धर्मसंप्रदायात मोठमोठे धर्मवीर उदयाला आले आहेत ते संप्रदाय ब्रह्मचर्यावर विशेष जोर देत असतात. नीतीशास्त्र नेहमी सांगत असतं मी नव्हे तू. त्याचं ब्रीद असतं मी नव्हे तर माझ्या खेरीज इतर. म्हणजेच स्वार्थीपणा नाही तर निस्वार्थता. याचंच नाव नीती. ती अनंत शक्ती किंवा तो अनंत आनंद इंद्रियांद्वारे मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस व्यक्तित्वाच्या ज्या सगळ्या फोल कल्पनांना बिलगत असतो त्या टाकून दिल्या पाहिजेत असं नीतीशास्त्राचं सांगणं आहे. आधी इतरांचं नंतर मागावून माझं अशी तुमची वृत्ती असायला हवी. इंद्रिय म्हणत असतात आधी मी. नीतीशास्त्र म्हणत असतं मी सगळ्यात शेवटी. ह्याप्रमाणे नीतीचे सगळे नियम त्यागावर आधारलेले आहेत. भौतिक पातळीवर व्यक्तित्वाचा विनाश करणं, परिपोष करणं नव्हे. हे अनंत कधीच भौतिक पातळीवर व्यक्त व्हायचं नाही, तशी कल्पनाही करता यायची नाही. उपयुक्ततावादाच्या सिद्धांतांनी माणसामाणसातील नैतिक संबंधांचा उलगडा होऊ शकत नाही. कारण प्रथमतः म्हणजे केवळ उपयुक्तता लक्षात घेऊन आपण कोणतेही नीतीनियम निर्माण करू शकणार नाही. त्या अनंताकडे जाण्याचा, त्या इंद्रियातीत अवस्थेची प्राप्ती करून घेण्याचा आमचा प्रयत्न अव्यवहार्य आणि वेडगळ आहे या एका सबबीवर उपयुक्ततावादी आम्हाला एकीकडे त्या प्रयत्नापासून परावृत्त करू इच्छित असतो आणि त्याचबरोबर दुसरीकडे तो आम्हाला नीतीचे पालन करण्याचा आणि समाजाचं हित करण्याचा आदेश देत असतो. पण आम्ही समाजाचं हित करायचं काय म्हणून? समाजाचं हित करणं ही एक गौण आणि दुय्यम गोष्ट होय. प्रथम म्हणजे आपल्या समोर एक ध्येय, एक लक्ष किंवा साध्य नसेल तर मग आपण नीतिमान काय म्हणून व्हायचं? नीतीचं पालन करून आपण काय साधणार आहोत? मी लोकांचं भलंच का करायचं, त्यांचं वाईट का करायचं नाही? या प्रश्नाला उपयुक्ततावाद्यांचं काय उत्तर आहे? स्वतःचं सुख हेच जर मानव जातीचं लक्ष असेल तर मग इतरांना मी दुःखी करून स्वतःला सुखी करण्यास काय प्रत्यय आहे? तसं करण्यापासून मला काय परावृत्त करू शकेल? शिवाय उपयुक्ततावाद ही एक फारच संकुचित कल्पना आहे. उपयुक्ततावादी सिद्धांत केवळ वर्तमान सामाजिक परिस्थितीतच कामी पडू शकतील. ह्या पलीकडे त्यांना आणखी काही मूल्य नाही. पण धार्मिक आणि आध्यात्मिक सत्यांवर आधारलेले सदाचार आणि नीतिनियम माणसाच्या संपूर्ण आणि अनंत स्वरूपाला लागू पडतात. ते नीतिनियम असतात अर्थात व्यक्तीसाठी, पण ते आधारलेले असतात मात्र व्यक्तीच्या अनंत स्वरूपावर. जसे व्यक्तीला तसे समाजालाही ते लागू असतात, कारण ह्या व्यक्तींचा समुदाय म्हणजेच समाज होय.

0: ऍक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्हललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क 9970771713 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.
4: आपण ठेवून गेलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, always heart touching.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

आपला इतिहास, आपल्या सातबाराचे जुने उतारे, जुने आर्थिक व्यवहाराची कागदपत्र आणि मराठा कालीन पत्र व्यवहार हे सर्व आजही एका लिपीत बंदिस्त आहे. ती लिपी म्हणजे मोडी भाषा, मराठी लिपी मोडी. आपण सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरतो ती देवनागरी लिपी, पण सुमारे 700 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारभारात आणि लोकव्यवहारात मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरात असलेली मोडी लिपी आज कालबाह्य होत आहे. ही लिपी आपल्याला वाचता येते का? आपला हा 700 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आपण विसरत तर नाही आहोत ना? काळजी नको, हाच वारसा जपण्यासाठी मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील इतिहास विभाग आणि वारसा संवर्धन क्लब आणि जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे मोडी लिपी परिचय कार्यशाळा 9 ते 14 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुपारी 11 ते 12:30 या वेळेत मानव विद्या शाखा इमारत H12 इथं होईल. आणि विशेष म्हणजे सर्वांसाठी ही कार्यशाळा पूर्णतः विनामूल्य आहे. चला तर मग आपल्या संस्कृतीची गुरुकिल्ली मिळवूया. आजच नोंदणी करा. मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव, वारसा जपा, इतिहास शिका.

सुरांची साधना, शब्दांची श्रीमंती आणि अनुभवाचा खजिना. प्रख्यात गायिका, संगीत संशोधक आणि लेखिका सौ अंजली मालकर जोशी यांच्याशी आरजे शुभांगी यांनी केलेल्या दिलखुलास, मनमोकळ्या गप्पा, संगीताचा प्रवास, संशोधनाची प्रेरणा, लेखनीतील अनुभव आणि आयुष्याला सूर लावणाऱ्या आठवणी, हे सगळं अनुभवायला नक्की ऐका स्वामिनी हा विशेष कार्यक्रम. दिनांक 6 जानेवारी 2026, वेळ 10:00 आणि 6:30. फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. आवाज, विचार आणि सुरांचा सुंदर संगम म्हणजे स्वामिनी आरजे शुभांगी.

हो, रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट।

0: प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजीजेठा महाविद्यालय जळगाव योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचे
1: श्रोतेहो नमस्कार मी डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव आपण बघत आहोत पातंजल योग दर्शन योग सूत्रांचे विवेचन प्राचार्य भागवत भारंबे सर यांच्या ग्रंथाच्या आशयानुसार श्रोतेहो मागील भागात आपण पतंजलींनी सांगितलेल्या वृत्तींचं विवेचन करत होतो त्यामध्ये पहिली प्रमाण आणि दुसरी विपर्यय वृत्ती आपण बघितलेली होती आता त्यापुढील तिसऱ्या वृत्तीपासून पुढच्या सूत्रांचा विवेचन या भागामध्ये आपण बघणार आहोत विकल्प या तिसऱ्या वृत्तीची व्याख्या करताना महर्षी पतंजली पहिल्या पादातील 9व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये असं म्हणतात शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्प म्हणजेच केवळ शब्दांनी उत्पन्न होणारे ज्ञान म्हणजे शब्दज्ञान होय शब्द उच्चारला जाताच तशा प्रकारची वस्तू नसताना सुद्धा तशी वस्तू असावी असा जो बोध होतो त्या बोधाला विकल्प असं म्हणतात विपर्ययात वस्तू असते पण ती अतद्रूप प्रतिष्ठ असते विकल्पात वस्तूच नसते परंतु शब्द उच्चारला जाताच तशी वस्तू असावी अशी कल्पना मनुष्य करतो जसं सस्याची शिंग वांझेचा मुलगा ही विकल्पाची उत्तम उदाहरणे मानली जातात महाभारत युद्धाचे वेळी भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि अश्वत्थामा मारला गेला असे जाहीर केले अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा होता तो चिरंजीव होता तो मरणे शक्य नव्हते तरी सुद्धा आपला मुलगा युद्धात मारला गेला असा विकल्प करून द्रोणाचार्यांनी शस्त्रत्याग केला आलेल्या संधीचा फायदा घेऊन धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांचे शिर धडापासून शस्त्राने वेगळे केले विकल्प ही वृत्ती माणसाला जीवनात कशी नाचवते याचे हे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण आहे विकल्पाने जर वैराग्याची उत्पत्ती होत असेल तर ती वृत्ती अक्लिष्ट मानली जाते अन्यथा ती क्लिष्टच असते एखादा विकल्प करून जर माणूस परमेश्वराचे चिंतन करू लागेल तर त्याची ती विकल्प वृत्ती अक्लिष्टच मानली जाईल ही आपण बघितलेली विकल्प वृत्ती होती पुढच्या 10व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये निद्रा या चौथ्या वृत्तीची व्याख्या करताना महर्षी पतंजली म्हणतात अभाव प्रत्यया लंबना वृत्तीर निद्रा अर्थात पदार्थाच्या अभावाचा अनुभव हाच ज्या वृत्तीला आधार असतो त्या वृत्तीला निद्रा असे म्हणतात निद्रा ही सुद्धा एक वृत्तीच मानली गेलेली आहे निद्रेत अभावाचा प्रत्यय होतो अभाव म्हणजे नसणे होय शास्त्रांनी अभावालाही पदार्थच मानलेले आहे समजा आपल्या समोर एक लोटा ठेवलेला आहे समोर लोटा असणे हा लोट्याचा भाव झाला काही वेळाने जर तो लोटा तेथून कोणीतरी आपल्या न कळत उचलून नेला तर तो लोट्याचा अभाव होईल आपण झोपून जातो तेव्हा जागृत अवस्थेत आपण पाहिलेल्या सर्व वस्तूंचा असाच अभाव झालेला असतो अभावाला सुद्धा पदार्थ मानले गेले असल्यामुळे निद्रा वृत्ती ठरते माणसाच्या मनात भाव आणि अभाव या दोन्ही गोष्टी सतत थैमान घालीत असतात बँकेत पैसे नाही पैशाचा अभाव झालेला आहे कसेही करून पैसे कमवले पाहिजे असे अनेक विचार वृत्तींच्या रूपाने माणसाच्या मनात सतत ताबा घेत असतात पतंजली मुनी अभावाचा प्रत्यय हेच आलंबन मानणाऱ्या वृत्तीला निद्रा म्हणतात. आपण नित्य पाहतो की आपल्या मनात विचार घोळत असतील तर आपल्याला काही केल्या झोप लागत नाही. विचार म्हणजे वृत्तीच असतात. विचाररूपी वृत्ती संपताच आपण झोपी जातो. झोपेच्या ज्या अवस्थेत शरीर इंद्रियाबरोबर मनही झोपून जाते त्या स्थितीला सुषुप्ती असे म्हणतात. सुषुप्ती म्हणजे खरी निद्रा होय. पुष्कळदा असेही घडते की श्रम झाल्यामुळे शरीर इंद्रिय तर झोपून जातात पण मन मात्र जागृत राहते. अशा प्रकारच्या झोपेला स्वप्नावस्था म्हणतात. स्वप्नावस्था ही खरी झोपच नसते. सुषुप्ती असो की स्वप्नावस्था असो त्या दोन्हीही वृत्तीच असतात. निद्रेनंतर साधकाच्या मनात आणि इंद्रियांमध्ये जर सात्विक भावाची वृद्धी होत असेल व परिणामत त्याला योगाभ्यास करण्यास उत्साह वाटत असेल तर त्याची ती निद्रावृत्ती अक्लिष्ट मानली जाते. अन्यथा तमोगुणाची वृद्धी करणारी निद्रा ही क्लिष्ट वृत्तीच असते. खरे तर काही प्रमाणात निद्रा ही शरीर स्वास्थ्याला आवश्यकच असते. थकलेल्या शरीराला इंद्रियांना व मनाला ताजेतवाने करण्याकरिता योग्य प्रमाणात झोप ही हवीच. भगवद्गीतेतही भगवंतांनी योग सिद्ध करून घेण्याकरिता योग्य प्रमाणात झोप घेणे कसे आवश्यक असते हे सांगताना म्हटलेले आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ही चौथी म्हणजे निद्रावृत्ती होती. पाचवी वृत्ती म्हणजे स्मृती होय. स्मृतीची व्याख्या करताना पतंजली 11व्या सूत्रामध्ये म्हणतात, अनुभूत विषया संप्रमोषः स्मृती. प्रमाण विपर्य विकल्प आणि निद्रा या चारही वृत्तींद्वारा अनुभव घेतलेल्या विषयांचा पूर्ण नाश न होणे व काही निमित्ताने ते विषय पुन्हा आठवणे म्हणजे स्मृती होय. या व्याख्येतील असंप्रमोष या शब्दाचा अर्थ पूर्वानुभवामुळे उत्पन्न होणारे विषयाचे अनुसंधान असा आहे. स्मृती ही एक अशी जबरदस्त वृत्ती आहे की ती मनुष्याला सतत सुखदुःखाचे हेलकावे देत असते. मनुष्य एकांतात बसला म्हणजे त्याच्या मनात नाही नाही ते विचार येतात. त्याला कारण स्मृतीच असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे म्हणतात. ते रिकामपणात त्याला स्मृती त्रस्त करतात हेच असते. एकांतात बसलेल्या मनुष्याला आपल्या जीवनात घडून गेलेल्या अनेक सुखदुःखाच्या आठवणी सातत्याने सतावत असतात. माणसाच्या जीवनात अनंत गोष्टी घडत असतात. त्या सर्व गोष्टींचे संस्कार त्याच्या मनावर कोरले जात असतात व तत्सदृश्य परिस्थिती निर्माण झाली म्हणजे त्या संस्कारांमुळे मागे घडलेले ते प्रसंग त्याच्या स्मृतीपटलावर उत्पन्न होतात. मित्राच्या लग्नाला हजर राहणारा मनुष्य आपल्या स्वतःच्या लग्नाचे अनुभव आठवून दिवा स्वप्नात मग्न होतो. स्मृती ही मनुष्याला लाभलेली एक महान देणगी आहे. स्मृती नसती तर आपण पुढील परीक्षा उत्तीर्णच करू शकलो नसतो. डॉक्टर स्मृतीच्या साह्यानेच रोगाचे निदान करून योग्य औषधोपचार करू शकतो. स्मृती माणसाला मार्गदर्शन करीत असते हे खरेच, पण ती त्याला दुःखही देऊ शकते. मला आठवते, मी 9व्या वर्गात शिकत असताना आम्हाला संस्कृत शिकवणारे शास्त्री आमच्या शब्दार्थाच्या पाठांतराची परीक्षा घेत होते. ते म्हणाले, सांगा चोराला संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे. उत्साहाच्या भरात मी म्हटलो आणि म्हणालो उत्साहाच्या भरात मी उठलो आणि म्हणालो थिफ. माझ्या तोंडून थिफ हा इंग्रजी शब्द बाहेर पडताच इंग्रजी भाषेबद्दल चीड असलेल्या शास्त्री बुवांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या थोबाडीत अशी चपराक हाणली की तिचा आवाज अजूनही माझ्या कानात गुंजताना जाणवतो. थिफ शब्द उच्चारला जाताच आजही मला त्या प्रसंगाची स्मृती होते. ती स्मृती मला सुखकारक न होता दुःखकारकच होते हे सांगणे नकोच. स्मृती ही वृत्ती सुखही देऊ शकते आणि दुःखही देऊ शकते. जी स्मृती चित्तात वैराग्य निर्माण करून योगाभ्यासास प्रवृत्त करते ती अक्लिष्ट स्मृती असते. पण या उलट भाव उत्पन्न करणारी स्मृती क्लिष्ट स्मृती असते. भगवंतांनी गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे की स्मृती ही वृत्ती मीच निर्माण केलेली आहे. स्मृतीबरोबरच भगवंतांनी विस्मृती ही वृत्तीही निर्माण केलेली असल्यामुळे मनुष्याला आपले जीवन सुसह्य झाले आहे. विस्मृती नसती तर घडून गेलेले कडवट प्रसंग आठवून आठवून मनुष्य बेजार झाला असता. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणात अंतर्यामी रूपाने मीच स्थित आहे. स्मृती ज्ञान आणि विस्मृती माझ्यापासूनच उत्पन्न होतात. वेदांचा कर्ता मीच असून वेदांद्वारा जाणावयास योग्यही मीच आहे. स्मृतीला भगवंतांनी आपली विभूती सुद्धा मानलेली आहे. अर्जुन मोहग्रस्त झाला होता याला कारण त्याला आपल्या स्वचीज आणि स्वकर्तव्याची विस्मृती झाली होती. भगवंतांनी त्याला जेव्हा गीतोपदेश केला तेव्हा स्मृती प्राप्त झालेला अर्जुन स्वतःच म्हणतो, नष्टो मोह स्मृतीर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत. आत्मस्मृती होताच अर्जुनाला स्वकर्तव्याचीही स्मृती झाली. सामान्य माणसाच्या बाबतीत मात्र कधी कधी आत्मस्मृती स्वकर्तव्याची विस्मृतीही घडविते. एका खेड्यात पौराणिक नाटक सुरू होते. राम रावणाचे युद्ध सुरू झाले. काही वेळाने रावणाला खाली पडायचे होते पण तो काही केल्या खाली पडेना. याचे कारण असे झाले होते की प्रेक्षकात त्याचे सासरे बुवा बसले होते. त्यांना पाहताच त्याला स्मृती झाली की मी रावण नसून गणपतराव आहे, मी पहिलवान आहे, मी खाली का पडावे. राम त्याला हळूच म्हणत होता, अरे बाबा तुला खाली पडायची आहे. तर तो म्हणत होता, मी गणपत पहिलवान आहे, मी कशाला पडू, तूच पड. रावणाचे पात्र करणाऱ्या गणपत रावणाला आत्मस्मृती झाली पण त्याचवेळी त्याला कर्तव्याची विस्मृती झाली आणि नाटकाचा खेळ खंडोबा झाला. आत्तापर्यंत महर्षी पतंजलींनी योगाची लक्षणे आणि चित्तवृत्तींची लक्षणे सांगितलेली आहेत. पाच वृत्ती आपण या भागामध्ये, तीन वृत्ती या भागामध्ये बघितलेल्या आहेत. त्याच्या आधीच्या दोन वृत्ती आपण मागच्या भागामध्ये बघितल्या होत्या. एकूण पाच वृत्ती आपण बघितल्या, प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. पण योग साध्य करण्यासाठी या सगळ्या वृत्तींचा निरोध करणे आवश्यक असतो. आता पुढील भागामध्ये आपण चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी काय उपाययोजना सांगितलेल्या आहेत याचं विवेचन पुढील भागात आपण बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी, संचलित मुजिजेठा महाविद्यालय, जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM RJ शुभांगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आज आपल्यासोबत आहेत योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एमजे कॉलेज जळगाव. यांच्यासोबत आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत योगा याविषयीची माहिती. सर नमस्कार, तुमचं स्टुडिओत स्वागत आहे. सर, सोहम योग विभागाचे थोडक्यात परिचय द्या ना आम्हाला.
2: केसी सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी हा एक योग आणि निसर्गोपचाराचं शास्त्रशुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक दालन आहे.
0: अच्छा.
2: ज्याच्यामध्ये योगशास्त्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, त्याचबरोबर सामान्य लोकांसाठी योगशास्त्राचं प्रात्यक्षिक त्यांना करता यावं अशा बॅचेस पण आपल्याकडे चालतात. 2005 साली आदरणीय प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे, सन्मान्य अध्यक्ष केसी सोसायटी जळगाव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने या विभागाची स्थापना करण्यात आली. भारतीय चिकित्सा पद्धती, योग, निसर्गोपचार याचा प्रचार प्रसार व्हावा, जनसामान्यांमध्ये लोकांना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगता यावं, विद्यार्थी जे केसी सोसायटीमध्ये शिकतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून या विभागाची स्थापना करण्यात आली. आणि आज बघता बघता हा विभाग स्थापन होऊन जवळपास 2 दशकं आता पूर्ण होत आलेली आहे. आणि या 2 दशकामध्ये जिथे सुरुवातीला एक छोटंसं एक प्रॅक्टिकल लोक योगाभ्यास करायचे अशासाठी फक्त यायचे, आज या शैक्षणिक दालनामध्ये अनेक प्रकारचे योगाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी इथे योगशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळ्या चांगल्या शासकीय पदावर सुद्धा कार्यरत आहेत. असा हा अल्पसा सोहम डिपार्टमेंटचा परिचय आहे.
0: वा, छानच. सर मग जसं तुम्ही म्हटलात की यात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, तर कुठले कुठले अभ्यासक्रम योगशास्त्रामध्ये आहेत?
2: योगशास्त्रामध्ये आज बऱ्याच जणांना करिअर करायचं जर असलं त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पासून तर MA PhD पर्यंतचे कोर्सेस योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहेत. जसं आपण म्हणूया की सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग आहे, डिप्लोमा इन योगा टीचर आहे, BA इन योगिक सायन्स आहे, म्हणजे तुम्हाला स्पेशलायझेशन विषय घेऊन डिग्री तुम्हाला पूर्ण करता येते योगशास्त्रामध्ये. त्याचबरोबर आपण MA इन योगिक सायन्स हा कोर्स पण आपण करू शकतो. MA योगिक सायन्स पूर्ण झाल्यानंतर आपण नेट या विषयामध्ये आता सुरू झालेला आहे 2017 पासून, आपण नेटची परीक्षा देऊ शकतो, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, आणि त्यानंतर तुम्ही PhD पण करू शकतो. इतकं सगळं म्हणजे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट आणि PhD पर्यंतचं सगळं शिक्षण या योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहे.
0: अरे वा, खूपच छान. म्हणजे जे या क्षेत्राकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी चांगलीच संधी आहे. सर, आपण योगामध्ये काय शिक्षण घेतलंय?
2: सुरुवातीला मी 2004 ते 2007 मध्ये मी BA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम केला. 2007 ते 2009 मध्ये मी MA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. MA योगिक सायन्स झाल्यानंतर मी 2011 पासून मी PhD अभ्यास पूर्ण केला. PhD अभ्यासक्रम पूर्ण होत असतानाच 2017 मध्ये, आधी याच्यामध्ये नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट नव्हती योग विषयामध्ये, 2017 मध्ये ही टेस्ट पण याच्यामध्ये सुरू झाली नॅशनल इलिजिबिलिटीसाठी नेट एक्झाम, तर मी नेट पण क्वालिफाय केलं. आणि त्यानंतर 2019 मध्ये माझी PhD पण अवॉर्ड झाली. म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, BA योगिक सायन्स, MA योगिक सायन्स, नेट आणि PhD हे जे मी जे सगळे अभ्यासक्रम तुम्हाला सांगितले हे सगळे अभ्यासक्रम मी पूर्ण केलेले आहेत.
0: तर या योगशास्त्राच्या अनुषंगाने आपल्याला काय काय अभ्यासायला मिळणार आहे त्याबद्दल सांगा ना.
2: योगशास्त्रामध्ये आपले जे कोर्सेस आहेत सगळे, MA म्हणा किंवा BA योगिक सायन्स म्हणा, हे जर सगळे कोर्सेस आपण पूर्ण केले तर याच्यामध्ये योगशास्त्राचे विविध जे परंपरागत ग्रंथ आहे, जसं श्रीमद भगवद्गीता आहे, हठप्रदीपिका आहे, घेरणसहिता आहे, वेगवेगळ्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये काय योगाचा भाग आलेला आहे, पतंजली योग दर्शन आहे मुख्यतः, या ग्रंथांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर मानसशास्त्राचा पण थोडाफार भाग त्याच्यामध्ये येतो, तत्वज्ञानाचा पण त्याच्यामध्ये थोडाफार भाग येतो, आणि आधुनिक युगामध्ये योगाला एक चिकित्साशास्त्र म्हणून पण अवलंबलं जातं. तर शरीरशास्त्राचा अभ्यास आहे, संशोधनाचा अभ्यास आहे, आहारशास्त्राचा अभ्यास आहे, त्यानंतर योग शिक्षणशास्त्र म्हणजे योग शिकवायचा कसा हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये करता येतो. तो प्रॅक्टिकल पण काही पेपर असतात आणि काही पेपर आपले थेरोटिकल पण असतात, तर असा सगळा अभ्यास आपल्याला करता येतो.
0: अच्छा, तर मग हे जे सगळे कोर्सेस आहेत या संदर्भात विस्तृत माहिती द्या ना आमच्या श्रोत्यांना.
2: आपल्याकडे जे सोहम डिपार्टमेंटला कोर्सेस आहे, मी त्याच्याबद्दल असं सांगेल की आपल्याकडे 12वी पासआउट झाल्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आहे.
0: अच्छा,
2: म्हणजे तुम्हाला योगातलं बेसिक नॉलेज पण त्याच्यामध्ये मिळेल, स्वतः पुढचा योग तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येतो. त्यानंतर हा एक वर्षाचा कोर्स असेल. त्यानंतर डिप्लोमा इन योग टीचर हा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा कोर्स आहे, ज्याचे क्लासेस फक्त शनिवार रविवारी आठवड्यातून 2 दिवस त्याचे क्लासेस होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती तुम्हाला वर्षभरात घेता येते. आणि 1 वर्षाचा हा फक्त डिप्लोमा आहे जो कुठल्याही नोकरदार वर्गाला गृहिणींना करता येण्यासारखा आहे. आणि पार्ट टाइम म्हणजे तुमचा फुल टाइम जॉब सांभाळून पण तुम्ही हा कोर्स करू शकता, योग शिक्षक पदविका अभ्यास. जे 12वी पासआउट झालेले विद्यार्थी असतात ज्यांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बीए इन योगिक सायन्स हा कोर्स आहे. म्हणजे बीए आपण जे करतो इतिहासामध्ये मराठीमध्ये राज्यशास्त्रामध्ये, तसंच आता योगशास्त्रामध्ये पण आपल्याला बीए करता येतं. आणि हा बीएचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे सेमिस्टर पॅटर्नमध्ये. त्यानंतर बीए कम्प्लीट झाल्यानंतर किंवा कुठल्याही विषयामधलं तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, तुम्ही LLB केलं असेल, बीई केलं असेल, बीकॉम केलं असेल, बीबीए केलं असेल, तरीही तुम्हाला MA योगिक सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो. आणि हा MA योगिक सायन्स आपल्याकडे या वर्षीपासून 2 प्रकारात आपण चालवणार आहोत. मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यता असलेलं, म्हणजे ज्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल असा आपल्याकडे MA योगिक सायन्स हा कोर्स आहे. आणि दुसरा MA योगशास्त्र हा कोर्स आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा पण कोर्सची मान्यता आपण यावर्षीपासून घेतलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना फुल टाइम हा कोर्स करायचा आहे त्यांना मुरजी जेठा महाविद्यालयाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल. आणि ज्यांना जॉब सांभाळून किंवा काही गृहिणी असतील, डॉक्युमेंटेशन कम्प्लीट होत नसेल आपलं, तर अशा लोकांना ओपन डिस्टन्स लर्निंगचा MA योगिक सायन्स हा कोर्स सुद्धा त्यांना पूर्ण करता येईल. तर असे हे डिप्लोमा, BA आणि MA आणि शॉर्ट ड्युरेशनचे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्या सोहम डिपार्टमेंटला उपलब्ध आहेत.
0: छानच. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे का यासाठी?
2: यस, नक्कीच. जे ओपन डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस आहेत त्याचे आपण काही ऑनलाइन लेक्चर्स पण आपण त्याच्यामध्ये घेतो. काही व्हिडिओज विद्यार्थ्यांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अव्हेलेबल करून देतो. वीकली त्यांचे काही ऑनलाइन लेक्चर्स पण त्याच्या घेतो. त्याच्यामुळे असा काही भाग नाही की मी कॉलेजमध्ये 100% उपस्थित राहू शकत नाही, मग माझा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, हा अजिबात आता भाग राहिलेला नाही. टेक्नॉलॉजीचा सगळा उपयोग आपण करून घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी, योगशास्त्राचं शास्त्रशुद्ध ज्ञान व्हावं यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल आपण घेत असतो.
0: वा, छानच. म्हणजे सहज सुलभ पद्धतीने योगशास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी सर्व प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. खूपच छान. सर, मला एक सांगा ना की हे जे अभ्यासक्रम आहे किंवा हा जो योगशास्त्राचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी काही स्कॉलरशिप्स किंवा शिष्यवृत्ती असं काही आहे का?
2: नक्कीच. आपल्याकडचा परिसर असं म्हटलं तर फार विद्यार्थी शिक्षणावर फार जास्त खर्च करू शकत नाही. शेतकरी त्यांची मुलं आहेत किंवा खेडे विभागातून आलेली लोक आहेत, तर अशा लोकांसाठी निश्चितच तशी BA ची फी फार कमी आहे. पण त्या अभ्यासक्रमाला पण स्कॉलरशिप लागू आहे, शासनाची शिष्यवृत्ती त्याला मिळते. आणि त्याचबरोबर MA योगिक सायन्सची फी थोडी जास्त जरी असली तरीही मुरजी जेठा महाविद्यालयाचा जो कोर्स आहे MA योगिक सायन्स त्याला अगदी नाममात्र फी भरून बाकीची फी तुमची स्कॉलरशिप मधून पण वजा केली जाते. आणि म्हणून ही शासनाची जी शिष्यवृत्तीची सवलत आहे ही आपल्या MA योगिक सायन्सच्या पात्र विद्यार्थ्यांना लागू आहे आणि त्यांना अर्ध्यापेक्षाही कमी फी मध्ये हे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे.
0: अरे वा, म्हणजे सर्वांना सहज शिक्षण उपलब्ध होत आहे. खूपच छान. तर सर, हा कोर्स केल्यानंतर म्हणजे हे जे काही कोर्सेस आहे आपल्याकडे योगशास्त्राबद्दलचे, तर त्यानंतर रोजगाराच्या संधी काय काय आहेत त्याबद्दल थोडं गायडन्स करा.
2: रोजगाराच्या संधीमध्ये हा कोर्स असा आहे MA योगिक सायन्स किंवा डिप्लोमा इन योगा टीचर हे कोर्सेस असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही स्वयंरोजगार पण निर्माण करू शकता किंवा तुम्ही कुठे नोकरी करून पण रोजगार प्राप्त करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की आज मेट्रो सिटीमध्ये जर आपण बघितलं जळगावमध्ये पण किंवा वेगवेगळ्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अनेक लोक स्वतःचा योग स्टुडिओ काढतात, स्वतःचं योग सेंटर आपण स्थापन करू शकतो हे अभ्यासक्रम केल्यानंतर. तुमच्याकडे जर गुंतवणूक करण्यासाठी किंवा जागा भाड्याने घेण्यासाठी पण पैसे नसतील, गुंतवणूक करायची नाहीये, तर तुम्ही होम ट्युशन्सचा पर्याय अवेलेबल आहे. लोक आजकाल घरी बोलवतात आणि तुम्ही 10 ते 15 हजार रुपये एका तासाचे तुम्हाला महिन्याभरासाठी पेड करतात. आपण 4 जरी ट्युशन क्लासेस घेतल्या तरी 50 ते 60 हजार रुपये महिना आपण सहज मेट्रो कमवू शकतो. जळगाव सारख्या ठिकाणी पण आमचे विद्यार्थी अनेक असा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. स्वतःचं योग केंद्र पण आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन होम ट्युशन्स पर्सनल कोचिंग पण ते देतात, गर्भसंस्काराचे वर्ग घेतात, वेट लॉसचे वर्कशॉप्स घेतात आणि त्याच्यामधून आपला स्वयंरोजगार निर्माण करतात. हे झालं स्वयंरोजगाराचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यानंतर कॉलेजेस असतील, ज्या कॉलेजेसमध्ये योगाचा अभ्यासक्रम आहे अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही प्राध्यापक पदासाठी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिटनेस सेंटर असतील, जिम असेल, स्पा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन करण्यासाठी पण शासनाकडून या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन करण्यासाठी पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळतात, तर त्याच्यामधून पण तुम्ही उत्पन्न पण मिळवू शकता आणि संशोधन पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर आता जे नवीन शैक्षणिक धोरण शासनाने अवलंबलं आहे याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे IKS-मध्ये पण हा योग विषय आहे. त्याचबरोबर 2 क्रेडिटचा कोर्स हा आता सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला आणि सगळ्याच महाविद्यालयांमध्ये जवळपास हा कोर्सेस आता 2 क्रेडिटचा योगाचा अवेलेबल आहे. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तुम्ही प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये योगा थेरपिस्ट म्हणून, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये, स्पामध्ये, जिममध्ये, स्वतःच्या योगा स्टुडिओमध्ये आपल्यासाठी भरपूर संधी योगशास्त्रामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला वेळ फार कमी द्यावा लागतो आणि कमी वेळेत तुम्हाला लोकांचं स्वास्थ्यही व्यवस्थित ठेवता येतं आणि तुम्हाला रोजगार पण त्याच्यामधून प्राप्त करता येतो. अशा अनेक महिला आहेत आमच्या की ज्यांनी सोसायटीमध्ये राहतात, लोक 50-50 100-100 घरं असतात आणि तिथे सोसायटीचा क्लब हाऊस असतं, त्या क्लब हाऊसमध्ये जरी तुम्ही योगा क्लास घेतला सहज तुम्ही एका तासामध्ये महिन्याभरात 20 ते 25 हजार रुपये महिना तुम्ही आरामात कमवू शकता, असा अनेक विद्यार्थ्यांचा आमचा अनुभव आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी पण विद्यार्थी आमचे जातात आहे. त्याचबरोबर NIS योगाचा डिप्लोमा केल्यानंतर, योगा कोचचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अधिकारी पदासारख्या, जिल्हा क्रीडा अधिकारी पदासारख्या नोकरीच्या पण संधी आहेत. आमचे 2-3 विद्यार्थी या अशा पदावर आज कार्यरत आहे, याचा आम्हाला सांगताना निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही अशा पदावर पण कार्य करू शकता अधिकारी पदावर. तर अशा सगळ्या रोजगाराच्या अनेक संधी, स्वयंरोजगार आणि नोकरी अशा दोन्ही पद्धतीच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा योगा केवळ आपला फिटनेस मंत्र नाही तर ती एक जीवनशैली सुद्धा होऊ शकते आणि रोजगार निर्मितीचं एक साधन सुद्धा होऊ शकतं. तेव्हा नक्कीच हे क्षेत्र करिअरसाठी निवडणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आजकाल फिटनेसकडे सगळ्यांचा म्हणजे कल वाढला आहे की आपण फिट असणं फार महत्वाचं आहे. तर सर, योगा संदर्भातल्या अनेक स्पर्धा असतात, अरेंज करत असतात, तर त्यात कोण सहभागी होऊ शकतं त्याबद्दल थोडी माहिती द्या.
2: निश्चितपणे मी असं सांगेल की विद्यापीठाच्या पण स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेशित विद्यार्थी असणं अपेक्षित आहे, त्याला वयाची पण मर्यादा आहे. तर ते विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आहे, असे सगळे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात, महाविद्यालयीन स्पर्धा होतात, विभागीय योगासनाच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करून ते इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर असोसिएशनच्या काही स्पर्धा असतात. आता योगासन भारत म्हणून जे आहे त्याच्या अंडरमध्ये पूर्ण जिल्हा लेवलच्या आधी स्पर्धा होतात, जसं जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन आहे, इथून निवड झालेला विद्यार्थी राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये जातो, राज्यस्तरामध्ये निवड झालेला विद्यार्थी जो आहे तो नॅशनल लेवलला जातो आणि नॅशनल लेवलचा एशियन लेवलपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता आणि भविष्यात येत्या 1-2 वर्षामध्ये आता पुढच्या वर्षीपासूनच ऑलिम्पिकमध्ये पण ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून योगासनांचा स्पर्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. आणि मला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटेल की आमच्या सोहम डिपार्टमेंटच्याच विद्यार्थिनीने सेकंड एशियाई योगासना चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक भारत देशासाठी प्राप्त केलेलं
3: आहे.
2: निश्चितपणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,
3: आनंदाची गोष्ट आहे.
2: अशा सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि असोसिएशनच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये वय वर्ष साधारण मला वाटतं 8 ते 9 वर्षापासूनचे विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि 45 वर्षाच्या वरचे पण जे साधक असतात योग साधक ते सुद्धा अशा स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकतात. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वयाच्या आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या आसनांचा समूह वेगवेगळ्या आसनांच्या प्रकारांच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होता येऊ शकतं आणि वेगवेगळ्या गेम्सच्या अथलेटिक्सला ज्या संधी आणि सुविधा मिळतात किंवा जॉबमध्ये त्यांना 5% जे आरक्षण मिळतं त्या सगळ्या सुविधा योगासनाच्या खेळामध्ये सुद्धा आता लागू आहेत आणि त्याच्यामुळे स्पर्धात्मक योग हा सुद्धा आज एक मोठा प्रचार प्रसार आहे. याचा उद्देश नेमका हाच आहे की आज आपण बघतो की सोशल मीडियामुळे आणि या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपलं जे मानसिक खच्चीकरण होतंय, मानसिक बौद्धिक क्षमता खालावते आहे, एकाग्रतेचा अभाव आपल्याला जाणवतोय, सतत चिडचिड होते आहे, ह्या साधनांचा उपयोग करता करता आपल्याला एकटेपणा जाणवतो आहे, डिप्रेशन जाणवतो आहे, चिडचिडपणा होते आहे, त्याचबरोबर फिजिकल सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस सारखे आजार असतील, बॅकपेन सारखे आजार असतील, तर हे सगळं निर्माण होतंय आणि हे टाळण्यासाठी योगाभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. तुम्ही नियमित योगाभ्यास करायला पाहिजे आणि ह्या नियमित योगाभ्यासाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी म्हणून योगासन हा चॅम्पियनशिपमध्ये खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातनं तो योग हा स्पर्धांमध्ये आता आलेला आहे
3: आणि मनशांतीसाठी सुद्धा योगा हा प्रभावी माध्यम ठरलेला आहे. सर मला आता सांगा ना शेवटी जाता जाता की योगशास्त्राच्या अभ्यासक्रमात जाणून घेण्यासाठी किंवा या स्पर्धा ज्या तुम्ही सांगितल्या विविध स्पर्धा असतात किंवा योगशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मुलांनी किंवा इंटरेस्टेड जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क कुठे करावा त्याबद्दल सांगा.
2: निश्चितपणे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येही आजकाल हे कोर्सेस अवेलेबल आहेत. मी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव या ठिकाणी आमचं मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरात एकलव्य क्रीडा संकुलाच्या बाजूलाच अगदी आमचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आहे. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण केव्हाही येऊ शकतात, या कोर्सची विस्तृत माहिती आपण घेऊ शकतात किंवा आपण फोनवर जर संपर्क साधायचा असेल माझा नंबर आपण नोट डाऊन करू शकता, त्या नंबरवर सुद्धा आपण निश्चितपणे सहभाग आपली जी चौकशी करायची असेल कोर्सेसची ती कोर्सेसची चौकशी आपण या ठिकाणी करू शकता. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या 9970985954. नंबर पुन्हा एकदा सांगतोय 9970985954 या नंबरवर आपण संपर्क व्हॉट्सअप करू शकता आणि शक्यतोवर आपण सोहम डिपार्टमेंटला आलात तर आमच्या भव्य योगाचा हॉल तुम्हाला बघायला मिळेल, नॅचरोपॅथीचं सुंदर क्लिनिक तुम्हाला बघायला मिळेल आणि विस्तृतपणे माहिती पण आपल्याला जाणून घेता येईल.
3: तेव्हा नक्कीच व्हिजिट करा सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी एमजे कॉलेज जळगावला. सर तुम्ही छान अशी माहिती दिली योगशास्त्राचा अभ्यासक्रम त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आम्हाला समजावून सांगितले त्याबद्दल खरोखरच मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.

0: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

रामकृष्ण हरी। कोणाचाही सूड उगवू नका, आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही। सुखाप्रमाणेच दुःखही देखील एक अवश्यभावी परिस्थिती आहे, पण आलेल्या दुःखात किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे। त्यामुळे हसत हसत त्याचा स्वीकार करून जगणे हा पर्याय निवडायचा की नाही हे आपलं आपण ठरवायचं असतं।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 24 जून हा दिवस इतिहास आणि क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. राणी दुर्गावती बलिदान दिन. 24 जून 1564 रोजी गोंडवानाची शूर राणी दुर्गावती हिने मोगल सम्राट अकबराच्या सैन्याविरुद्ध लढताना आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी वीर मरण पत्करलं होतं. त्यांचं शौर्य आणि स्वाभिमान आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. आजच्याच दिवशी केनेथ अर्नॉल्ड यांनी अमेरिकेत पहिल्यांदा हवेत उडणाऱ्या तबकड्या पाहिल्याचा दावा केला होता, ज्यानंतर जगभरात फ्लाइंग सॉसर हा शब्द प्रसिद्ध झाला. आज क्रीडा आणि जागतिक उद्योग जगतातील दोन अत्यंत प्रभावशाली व्यक्तींचा जन्मदिवस आहे. लिओनेल मेस्सी, फुटबॉल जगताचा जादूकार आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक, अर्जेंटिनाला आपल्या नेतृत्वाखाली फिफा विश्वचषक जिंकून देणाऱ्या मेस्सीचा आज वाढदिवस आहे. गौतम अडानी, भारताचे आघाडीचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष, ज्यांनी जागतिक व्यावसायिक नकाशावर भारताचं नाव कोरलं. करिश्मा कपूर, 90s आपल्या अभिनयानं आणि नृत्यानं बॉलिवूडवर राज करणारी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री. तर स्मृती दिन, आज आपण देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील या महान व्यक्तींचं आदरानं स्मरण करतो. V.V. गिरी, स्वतंत्र भारताचे चौथे राष्ट्रपती आणि महान कामगार नेते. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं होतं. आणि आजचा सुविचार, रातोरात यश मिळवण्यासाठी मला 17 वर्ष आणि 114 दिवस कठोर परिश्रम करावे लागतील, मेहनत कधीच वाया जात नाही. लिओनेल मेस्सी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याच जीवनातून आलेला एक सुंदर विचार. आणि आजची बोधकथा, अर्जेंटिनातील एका गरीब कुटुंबात एक 11 वर्षांचा मुलगा राहत होता. त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड होती, पण त्याला एक दुर्मिळ आजार होता ज्यामुळे त्याच्या शरीराची वाढ खुंटली होती. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या उपचारासाठी दरमहा मोठा खर्च येईल, जो त्याच्या कुटुंबाला परवडणाराच नव्हता. अनेक फुटबॉल क्लबने त्याला हा मुलगा खूप लहान आणि अशक्त आहे असं म्हणून नाकारलं होतं, पण त्या मुलाने हार मानली नाही. तो आजारावर मात करत तासन तास मैदानावर सराव करायचा. त्याचा खेळ पाहून बार्सिलोना फुटबॉल क्लबने त्याच्या उपचाराचा खर्च उचलला. त्या मुलाने आपल्या उंचीला कधीही आपली कमजोरी बनू दिलं नाही, तर आपल्या चपळाईनं जगातील मोठ्या मजबूत डिफेंडर्सना मात दिली. तो मुलगा दुसरा कोणी नसून आजचा वाढदिवस असलेला लिओनेल मेस्सी आहे. तात्पर्य हेच, तुमच्या शरीराची उंची किंवा तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. जर तुमच्याकडे कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि दृढ इच्छाशक्ती असेल, तर तुमची ध्येयाची उंची जगातील कोणत्याही समस्येपेक्षा मोठी ठरेल. श्रोते हो, आपण अनेकदा विचार करतो की आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल, आज वार चांगला आहे का? पण लक्षात ठेवा, निसर्गाच्या नियमानुसार उगवणारा दिवस हा शुभच असतो. खरी शुभता आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कर्मात असते. जर आपण आज सकाळी उठून कोणाला तरी मदत करायचा, स्वतःचे काम प्रामाणिकपणे करायचा आणि कोणाचंही मन न दुखवण्याचा संकल्प केला, तर हा दिवस आपल्यासाठी, आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकासाठी शुभ ठरेल. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्री राम समर्थ 24 जून, ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शास्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत गरीब, विद्वान अशिक्षित, लहान थोर, स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेष मत्सर वाढवेल, नीती धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय. देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान, जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान. मी देहाला माझा म्हणतो अर्थात मी देह नव्हे माझे घर म्हणणारा, मी घराहून वेगळा ठरलो, जडत्व म्हणजे काय, देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व, पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा, व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची, जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी, सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान होय. ब्रह्म सत्यन जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घकाळानंतर कळतील, पण नामाचे महत्त्व कळणार नाही ते एक संतकृपेनेच कळते. नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे. संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान लाभेल. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि तिचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, ते सद्ग्रंथ, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हेच फार जरुरीचे आहे. त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते. अत्यंत कठीण प्रमेय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे. ज्या

0: रेडियो मंदाबन 90.8 FM, always heart touching.
1: कृषि संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतीला जोडधंदा अत्यंत आवश्यक आहे हे आज वेगळं सांगण्याची गरज राहिली नाही. शेळीपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय जो शेतीला जोडधंदा म्हणून आज आपण करू शकतो. त्यामधील शेळी, करडं व बोकडं यांचा आहार कसा असला पाहिजे याची पायाभूत माहिती आज आपण घेणार आहोत. वाढणाऱ्या शेळीला तिच्या वजनाच्या 4% शुष्क चाऱ्याची गरज असते. शेळ्यांना प्रतिदिन 3 ते 4 किलो हिरवा चारा, 1/2 किलो वाळलेला चारा, 200 ग्रॅम खुराक इत्यादी आवश्यक असतं. शेळ्याच्या आहारामध्ये जीवनसत्व खनिजाचा समावेश असणं फार गरजेचं आहे. ज्वारी, मका, लसूण घास, दशरथ, बरसीम, सुबाबूळ, बोर, चिंच, आंबा, वड, करंज, पाला इत्यादी या शेळीच्या आहार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. शेळ्या माजावर येण्याच्या वेळेस व गर्भधारणेच्या अगोदर 6 ते 8 आठवड्याच्या काळात खाद्याचे व खुराकाचे प्रमाण वाढवलं पाहिजे. या काळात वैरणीबरोबर 400 ते 500 ग्रॅम आंबवनसुद्धा दिलं पाहिजे. शेळ्या विण्यापूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर शेळ्यांना थोडा गव्हाचा कोंडा द्यावा. दूध देणाऱ्या शेळ्यांना व्याल्यानंतर 3 ते 4 दिवस गव्हाचा कोंडा आंबवन म्हणून द्यावा. प्रतिलिटर दूध उत्पादनामागे शेळी 350 ग्रॅम जास्तीचा खुराक देणं गरजेचं असतं. नवीन करडं जन्मल्यानंतर 1 तासाच्या आत त्यांना चीक पाजणं आवश्यक आहे, कारण त्यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता वाढते. करड्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा दूध पाजलं पाहिजे. करड्यांना 1.5 महिना झाला की कोळा पाला खाण्यास द्यावा. करडे 3 महिन्याची झाल्याच्या नंतर दूध पाजणं हळूहळू बंद करावं. वाढत्या करड्यांना 125 ते 150 ग्रॅम हिरवी वैरण, 250 ग्रॅम वाळलेला चारा आणि 125 ग्रॅम खुराक आपण द्यावा. करड्यांना लसूण घास, चवळीचा चारा खाण्यास दिला पाहिजे. प्रजोत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोकडांना दैनंदिन आहार जो आपण सांगितला त्याच्या व्यतिरिक्त 800 ग्रॅम अतिरिक्त खुराक द्यायला पाहिजे. तर शेळी, करडा आणि बोकडं यांना कसा आहार दिला पाहिजे याची ही पायाभूत मूलभूत संकल्पना किंवा माहिती म्हणता येईल. या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तांत्रिक मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखा जी आहे त्याचे कार्यक्रम सहाय्यक यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं. तर आवश्यकतेनुसार या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन त्याचा वापर करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव देवाला सारी प्रिय। संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती, सुट्टी होती, आई देवळात दर्शनाला गेली होती, मी घरीच होतो। देव दोन आई आली तेव्हा मी विचारलं, आई मी जाऊ का बाहेर? जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, पण काम सांगते ते आधी कर। म्हातारी आहे, तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडलाय, तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे, ती आजारी आणि अशक्त दिसत आहे, तिच्या डोक्यावर मोळी दे आणि घरी ये, मी तुला आंघोळ घालीन, जा। आई लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला, खरंच जाऊ? असं मी विचारलं, लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, ती म्हातारी इथं किती वेळ कुणी येतो का म्हणून वाट पाहणार, हां मोळी विकून तिला परत दूर जायचं आहे, सांग आणि घरी ये, असं आई म्हणाली। आईचं म्हणणं ऐकायचं एवढं मला ठाऊक, मी गेलो, मी जणू रस्त्यानं जात आहे असं म्हातारीला दाखवलं, मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असं तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो। मी तिला विचारलं, का ग डोक्यावर का द्यायली हवी आहे मोळी? मी देतो असं म्हणून मी, नको रे दादा तुम्ही बामण, कोणी फाईल तर मारतील, मारतील मला, नको रे दादा, जा जा बाबा, अरे कोणी येईल वरड घेऊन येईल, तो देईल डोईवर माझ्या, असं ती गयावया करून विनवू लागली। अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन, हो घे, असं म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली। अरे श्याम्या, अरे तिला शिवलास काय, एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं, भाऊरावांना सांगितलंच पाहिजे। श्रीधर भट्ट कोठूनसे अकस्मात उगवले आणि मला बोलू लागले। इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि, श्याम अगदीच जेवलास तू, अरे काही ताळतंत्र तरी, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही, ही म्हातारी किती वेळ थांबेल, काळोख होईल तिला जायला, नदीतून जावायचं आहे, मी स्नान करणार आहे, स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे, असं म्हणून मी तिथून गेलो। घरी आलो, आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार, कुठे लांब जाय पुन्हा पडायचा एखादा, हाक मार तिला, ए गोयलेवाली। म्हातारे आजारी का ग आहेस? आवय होय माय, ताप लई येतो, काय करता, पोटाला हवं ना, असं ती म्हणाली। दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झालाय, देऊ का तुला? आईने विचारलं, द्या आई, देव तुमचं भलं करू, गरिबाच्या दुनियात कुणी नाही बघा। आईनं भात पत्रावळीवर आणला, मी तो तिला दिला, अंगणाच्या कडेला बसून तिनं खाल्ला। वायचं पाणी घालताव दादा? ती म्हणाली। पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातलं, पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली। चल श्याम तू आंघोळ कर। आईनं किळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातलं आणि सारं अंग भिजल्यावर मग स्वतःच्या हातानं पाणी घेऊन मी आंघोळ केली। आंघोळ करून मी आईला म्हटलं, आई मागे ती जेवणावळ झाली ना त्या दिवशी की नाही, एक भीक मागत होती हो, आम्ही मांडवा पण पोळी खात होतो, आग्रह होत होता ना, इतका आग्रह झाला की ते रागव लागले, पण अजून जेवणे झाली नाहीत, जेवण झाल्यावर ये उष्ट मागायला, आज ब्राह्मण जेवतायत तर इथं ओरडत बसलीये, तुम्ही अलीकडे माजलीत मारडी, निघ निघ का मारू वाहन फेकून, असं म्हणू लागले। त्या पितांबरधारी मनुष्यानं खरंच वाहन उचलली, नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असं म्हणत ती निघून गेली। आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्यांचे जोडे पुसतात, यांची ह्या आपल्या गावात ऐट आणि मिजास, मगाची ती नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरं। आई उद्या जर एखादा महाराजा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यात हार घालतील. आई पैसा आणि सत्ता यांना नमस्कार करणं हाच का ग यांचा धर्म, हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर वाटला नाही, पायात पायतन घालून ही सोवळी हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात. पण ही वाहन ज्यानं यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावली नको. आई हे ग कसं, हे कसले सोवळे, हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे की नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला सत्तेला देतात हो. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत. पण पुढे ते देशावर गेले, ते वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यावारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते, त्यांना बसावयास पाठ देण्यात आला. तो पाठ त्यांनी दूर केला आणि म्हणाले,
1: तात्या, हा पाठ मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो आणि मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही, हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत.
0: श्याम, असे ते म्हणावयाचे. जवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. श्याम, तवांना मदत करावी, कारण समाजात राहावयाचे आहे. खरंच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असं छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळ्या घामानं प्रामाणिक भाकर मिळविणारे महार मांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही का ग आई? मी विचारलं, श्याम, पूर्वी आदमन गल्ला दिला होता, त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवलं. अरे, म्हणच देवाघरी पापी ठरू, आई खिन्न होऊन म्हणाली. प्रेम हृदयात मावत नाहीस झालं म्हणजे ते सर्वांकडे धावतं. श्याम, मी तुला काय सांगणार, देव सर्वत्र आहे म्हणून पुराणातच सांगतात. मला तर विडीला काय कळतं, तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असंच म्हणणार, माझ्या भारतीया देवमुळी नूरला, सगळा अंधार रे भारता तरी भरला. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तीळना तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो आजी मेला, देव तो आजी मेला.

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, कबीर हरि की भक्ति बिन धीर जीवन संसार। उस परमात्मा की भक्ति के बिना, उस शाश्वत चैतन्य सत्ता से जुड़े बिना, इस संसार का यह जीवन धीर है, यानी पूरी तरह धिक्कार के योग्य हैं, व्यर्थ हैं। यदि जीवन में उस शाश्वत का अनुभव ना हो तो मनुष्य का सारा अस्तित्व ही खोखला रह जाता है। ऐसा क्यों है? अगली पंक्ति में वे संसार के वैभव की असलियत खोलते हैं। धुआ केरा धौल हर, यह पूरा संसार और हमारे सुख साधन धौल हर यानी धवल गृह सफेद आलिशान महलों जैसा है, पर वे महल बने किससे हैं? धुएं से। कबीर कहते हैं कि यह संसार धुएं का महल है, और उस नियति का क्या है? जात न लागे बार, उसे नष्ट होने में, बिखर जाने में एक बार यानी एक पल का समय भी नहीं लगता। हवा का एक झोंका, काल की एक फूंक और सब कुछ ओझल हो जाता है। अगर इसे दार्शनिक दृष्टि से देखें तो कबीर यहाँ दृश्य जगत की नश्वरता और अदृश्य चैतन्य की नित्यता के सिद्धांतों को स्थापित कर रहे हैं। जो कुछ भी आँखों को दिखाई दे रहा है वह परिवर्तनशील है, माया का खेल है। जैसे धुआं अपनी सघनता के कारण थोड़ी देर के लिए कोई आकार ले लेता है पर उसका कोई अस्तित्व नहीं होता, वैसे ही यह संसार भी केवल एक आभास है। इस आभासी जगत में अगर मनुष्य हरि भक्ति यानी अपनी मूल आत्मसत्ता से नहीं जुड़ता तो वह असत्य को ही सत्य मानकर अपनी पूरी ऊर्जा नष्ट कर देता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपने महलों को देखिए जिन्हें आपने बड़ी मेहनत से खड़ा किया है, चाहे वे कंक्रीट के मकान हो या आपके पद प्रतिष्ठा और अहंकार के महल हो। क्या वे सचमुच स्थायी हैं? क्या काल के थपेड़ों के सामने उनकी कोई बिसात है? आज कोशिश कीजिए उस तत्व को पकड़ने की जो धुएं जैसा नहीं है, जो शाश्वत है। परमात्मा की भक्ति का अर्थ है अपने भीतर के उस सत्य से जुड़ना जो कभी नहीं बदलता। जब आप उस भीतरी केंद्र से जुड़ जाते हैं तो बाहर के महलों के बनने या ढहने से आपकी शांति भंग नहीं होती। धुएं के पीछे भागना बंद कीजिए और उस अनंत ज्योति की शरण लीजिए जो सदा एक रस रहती हैं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट
2: चिंतन भाग 21। संत हे ज्ञान भक्ती कर्मातून समाजाला मोक्षाचा मार्ग दाखवितात, तसा मोक्षाचा खरा अर्थही त्यांनी कधी नजरेआड केला नाही। हरी नाकडे त्यासही मोक्ष नाही, हरी ज्याकडे त्यासही मोक्ष नाही, असे ज्याकडे त्यासही मोक्ष नाही, स्वये जो हरी त्यासही मोक्ष नाही। अर्थात सत्य ज्याला कळत नाही त्याला मोक्ष नाही, सत्य ज्याला कळते त्याला मोक्षाची गरज नाही, असं ज्याला कळते तो मोक्षाचे पलीकडे आहे। सत्य हरिरूप असल्यामुळे मोक्षरूपच आहे, त्याला वेगळ्या मोक्षाची गरजच काय? कर्माचं चिंतन करीत असताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या भागात लिहितात, सेवेचे सामर्थ्य हे कर्मावर आधारित आहे। जशी संगती तसे संस्कार, जसे संस्कार तसे कर्म, जसे कर्म तशी सेवा, ती सेवा निष्काम कर्मरूप असावी। भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मानवाची श्रेष्ठता व थोरवी निष्काम सेवेवरच आहे. आणि याचं चिंतन ग्रामगीता ग्रंथामध्ये वंदनीय आश्रम तुकडोजी महाराज करतात. ऐसे पुढारीपण जेथे दिसे, गावाने लावणी न घ्यावे पिसे, जो इमानदार सेवक असे तोची समजावा गावधनी. बोलणे एक चालणे एक, लपविणे एक दाखविणे एक, हे गावासी होईल घातक समजावे श्रोती. भेडे खातरही विष खादले किंवा चोरूनही सर्पा दूध पाजले, वाघाची स्वैरपणही संपादले तरी नाश होईल निश्चये. ऐसे न करावे वर्तन, असतील जे इमानदार सेवक जन तेची ध्यावे त निवडोन एकमते सर्वांनी. सर्वास असावी चिंता समाजी, कोण आहे लायक जना माझी, कोण घेई गावाची काळजी सर्व काळ, तोची करावा पुढारी. ऐरवी पडो नये कुणाच्याही आहारी, धन वेचतो म्हणूनी गावाधिकारी, करू नये कोणाशी. परी यातून जो निघाला निष्काम सेवा कराया लागला, तोची सेवक म्हणूनी चमकला सर्व लोकी. म्हणूनी कार्यकर्त्यांनी ओळखावे, आपले स्वार्थ आवरूनी घ्यावे, तरीच पाऊल पुढे टाकावे सेवेसाठी. सूर्य सकाळांची सेवा करी, बदलान मागे तिडभरी, सातत्याने चाले तयाची चाकरी सेवा भावे. वृक्ष सर्वांची सेवा करीतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही कार्या लावितो सेवेसाठी. मागे काहींनी सेवा केली, धनधान्य राज्यही अर्पिली, शेवटी देह देवूनीही पूर्ती केली सेवेची त्यांनी. त्यांच्या सेवेची पुराणे झाली, त्यांची कीर्ती स्फूर्ती रूपा आली, ती आपणही पाहिजे अंगीकारिली सेवा कराया. सेवेचे अनंत प्रकार ते समजवणी करावी निरंतर, आपणाशी साधेल तो व्यवहार सेवाभावाने करावा. अन्नसेवा धनसेवा श्रमसेवा ज्ञानसेवा शेवटी ते प्राणसेवा औषधादी रूपे. व्यवहार सेवा सद्धर्म सेवा सर्वात मोठी आत्मसेवा. आत्मसेवेतची सर्व सेवा साधती सत्य. आत्मसेवा नवे इंद्रिय सेवा, तो आहे निर्मळ ज्ञान ठेवा. गाव तितुका उन्नत करावा सत्संगतीने. सेवा म्हणजे एक नव्हे, प्रत्येक कार्य सेवामय आहे. परी त्यात व्यक्तिभावे नस आहे संग्रह वृत्ती. अपरिग्रह सर्वतोपरी सेवा हेची सेवा आहे खरोखरी. त्याहीपेक्षा आणिक बरोबरी आहे सेवेची. आपण भूमी समान राहावे, दीनहीना वरी उचलावे, त्यातची समाधान मानित जावे सेवकाने. आपण द्यावे आपण द्यावे हेच अंतरी जपत राहावे. आपुले कष्ट अर्पुणी सेवावे यज्ञशेष जैसे. कष्ट व्हावे सर्वा त्यापरी, यशही वाटावे सर्वांचे घरी. आपण काहीच नाही चतुरी मानावे ऐसे. प्रतिष्ठेसाठी सेवा नव्हे, ती स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधान घेची राहे पूर्ण फळ ती येचे. आम्ही सर्व गाव साफ केले, सर्वांच्या मनी सुख वाटले, सर्व लोक आनंदित झाले हीच त्याची पूर्णता. आमच्या गावी थोर आले म्हणून ग्राम सुंदर सजविले. परी करणाराचेची नाव पुढे केले तोची खरा सेवक. नाहीतरी कष्टाशी दडे मागे, नाव होता पुढे धाव घे. लोक हासती नाना रंगे टिंगल करुणी नेत्याची. ज्याशी आहे प्रलोभन ईर्ष्या राग द्वेष जाणं त्याची सेवा विडंबन समजा खऱ्या सेवेचे. जो दुसऱ्याशी उत्तम करीतो त्यातची आनंद मानतो तोची सेवक मी समजतो येत्या युगाचा. प्रत्येक जीवाचा हाची विकास सर्वाभूती समजावे आपणास. तैसेची साधावे व्यवहारास आपणाशी नमोनिया. सर्वांचा भार आपणावरी तीच समजावी सेवा खरी. हे कठीण व्रत न साधे जरी आपले ओझे तरी नसावे. आपल्या आल्याचा न पडो धाक आपल्या गेल्याचा हो शोक. ऐसे मोहनी वृत्तीचा सेवक पाहिजे गावी. नाहीतरी सेवकाला घरा धाक पडला रांडापोरा. आता कोठूनही याची व्यवस्था करा म्हणते आम्ही गरीब. वास्तविक सेवक येता घरा, मिळावा सर्व घराशी सहारा, आनंद वाटावा लहान थोरा, खेडी मेडी तयाच्या. सेवाभावी आला गावी तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी. सर्वांची मने संतोषावी सहकार्याने. ऐसा सेवक असावा आज आदर्शवान. राहणी बोलणी करील भजन सदा सर्वदा सत्कारी मन सेवकाचे. अडीअडचणी लोक सांगे सेवक पुरवणी देई अंगे. ऐसे जीवनाचे अनंत प्रसंगे काम करी सेवक तो. प्रयत्न करी नानापरी दुर्गुण काढावया बाहेरी. तारतम्य ठेवूनी अंतरी तेची असे सेवा कार्य. त्यास आपुले ठावेची नाही जे जे करील ती सेवाची सर्वही, कामे करूनही वाचा वाचा नाही स्वार्थ सुखाची। घरी दारी सर्व दुरी, सेवकाचे प्रेम सर्वावरी, तरीच तो प्रचार करी आदर्शाचा कृतीने। गावी असो तो पंतपक्ष, भिन्न जाती मते अनंत, ती सर्वची गुंफिली जातील सूत्रात सेवेच्या एका। सेवाची ऐसाची सेवक जनतेने पाळावा, त्याची मार्गे गाव उत्तम करावा, सर्व लोकात प्रेमभाव निर्मावा सेवकाने। ऐसा सेवकाची अति जरूरी, सेवक पाहिजे घरोघरी, सेवका वाचूनी कुटुंब नगरी उत्तम नव्हे, म्हणून बोललो बोल, सेवा कार्य महाप्रबल, सेवक मिळता सुखी होईल गाव सारे। श्रोते हो, समजा याचे महत्व, सर्वात लोकसेवेचे श्रेष्ठत्व, हृदय पटवणी घ्या तत्व, निघा सेवा करावया, त्याशी कला कुशलता नको काही, प्राणजड जिव्हाळाची यशदायी, लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे। कर्मावरच अवलंबून आहे, सेवा कर्मानेच माणूस उच्च किंवा नीच ठरतो, जातीवर नव्हे। ते म्हणतात, कम्मनो वसनो होती, कम्मनो होती बम्मनो, या कर्तव्य कर्माचे नियमाप्रमाणे संत देखील देश प्रेमापोटी राष्ट्रकार्याचा भार वाहतात। याच अर्थाने संत शिरोमणी तुकोबारायांचे पवित्र जीवनाचे सिद्धांत या भागात लक्ष केंद्रित करून चिंतनात घेतले। वंदनीय महाराज देखील ग्रामगीता ग्रंथात लिहितात, अरे उठा उठा श्रीमंतांनो, पुढाऱ्यांनो, साधूजनांनो, सुशिक्षितांनो, पंडितांनो, हा काली क्रांतीची गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे। ज्वालामुखी के पर्वत पर बैठकर विश्व शांति के नारे लगा रहे, क्या इससे कोई लाभ हो सकता है? उपाशी पोटाचा अग्नि पाप पुण्य समझेना, शांति ने क्रांति न झाली तर आवरेल कोण मग धिंगाणा, अशी परिस्थिति देशात निर्माणच होऊ नये। म्हणून अशा प्रसंगी संत देखील साम दाम दंड भेदाचा अवलंब करतात। तेव्हा संत तुकारामाने देखील समाजातील अनिष्ट रूढीबरोबर अत्याचाराचा त्याही काळात खडसून विरोध केला, म्हणून त्यांना झुंजार संत म्हटल्या गेलं। छत्रपती श्री शिवाजी महाराज स्फूर्ती घेण्यासाठी नेहमी त्यांचे कीर्तनात येत असत। पायिकांच्या अभंगातून भक्त आणि वीर यांना एका भूमिकेवर आणून तुकोबा गावात नवशक्ती निर्माण करत असत। पीडित आहे राष्ट्र पाहुनी जग, उदासले मन माझे मग, शोषित पीडित राष्ट्राच्या वेदना त्यांना असह्य वाटे। आपल्या श्रोत्यांना सैनिक बनून त्यांनी कीर्तन प्रसंगी आलेल्या परचक्राचा धुवा उडवला व सर्व शिवाजी वाटायला लागले। ही तेजस्वी सात्विकताच ग्राम रक्षणाची गुरुकिल्ली होय। वंदनीय महाराज लिहितात, आपुले वार करे भाविक, तेच वार करते पायिक, करोनी दुष्टाशी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्वही। वंदनीय महाराज लिहितात, संत तुकाराम महाराजांनी काम क्रोधाधी विकारावर वार करणारे वारकरी भाविक, प्रसंगी तेच शत्रूवर वार करणारे पायिक सिद्ध केले। एकदा परचक्र आक्रमक पवित्रा घेऊन आले, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारामाच्या कीर्तनात सैन्यासह येऊन बसले। सर्व श्रोते शिवाजी महाराजासारखेच दिसायला लागले। नेमके शिवाजी कोण, शिवाजी महाराज कोण ओळखू येत नव्हते। तेव्हा परकीय शत्रू हतबल होऊन निघून गेले। याप्रमाणे संत देखील राष्ट्रकार्यासाठी आपला पाय त्यांनी कधीही मागे ठेवलेला नाही, काळ कोणताही असो। तुकोबारांनी हे सगळं 400 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने समाजासमोर त्यांनी आदर्श ठेवला। सगळे शिवाजी दिसायला लागले, याचा अर्थ अंधश्रद्धा नव्हे। ही आध्यात्मिक किमया, ही आध्यात्मिक शक्ती संतांमध्ये

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: अच्छा, तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: श्रोते हो, हसी का हंगामा कहकहों का खजाना ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग.
1: एक था गरीब सब्जी वाला आणि एक थी परी महिलों की सब्जी वाला. महिलों की परी नवंबर की ठंडी में जब वो गई मंडी में सब्जी वाले का उड़ गया होश. नरम नरम लाइफ में गरम गरम जो
0: तुम्ही ज्या कार्यक्रमाची अतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण पण पण पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख. खह खहों की रानी सविता भरत जाधव.

वेळ सकाळी 9 वाजता, वार रविवार, स्थळ घरातील अर्थात फ्लॅटमधील बाथरूम, आणि सिच्युएशन आहे घरातील पुरुष म्हणजे कर्ता आंघोळीला गेलेला आहे आणि पाण्याचा पहिलाच तांब्या अंगावर घेतलेला आहे. इतक्यात त्याला दारावरची बेल ऐकू येते आणि आपण दार उघडण्याच्या परिस्थितीत नाही म्हटल्यावर आणि बायको दार उघडणार आहे हे म्हटल्यावर त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांचे किडे वळवळू लागतात. ते कोणते ते आपण ऐकूया.

0: सीजरचे आठवले आले असणार. आपला पेपर चाळून झाल्यावर आमचा पेपरात तोंड खुपसायला. आणि हो, तिच्या हातच्या चहा म्हणे वेगळीच चव असते. उद्योग नाही काय साल्यांना. पेपरचा बिलवाला तर नसेल ना? जाऊ दे, आजचा रविवार बिलवाल्याचाच आहे. ही बघून घेईल काय ते. मिसेस आठवले तर आल्या नसतील ना. गरमागरम इडल्या नाहीतर आपे घेऊन आलेल्या. काय फिगर मेंटेन केलंय म्हणून सांगू. आणि हा ढेरपोट्या आठल्या कसे दिवस काढते त्याच्याबरोबर. नकळे बाप्पा. बापरे, म्हणजे बायकोचा. अहो, म्हणजे आमचा सासरा तर नसेल आलेला. म्हणजे अख्ख्या रविवारचा सत्यानाश. त्याची सरबराईश ठेवा नाहीतर हिची आजळफळाट. नुसती आग आग करून घेते. भाजीवाला आला असेल का? झालं, आता अख्खा मजला गोळा होईल आणि अर्धा तास भाजीवाल्याला भंडावून सोडते. आणि घेणार काय तर स्वस्त म्हणून मेथी आणि भोपळा. गेले 15 दिवस मेथीच फक्त मेथीच. अरे देवा, हिची बहीण निरू तर आली नसेल ना. चुकलंच, दाढी आंघोळ जरा लवकर आटपायला हवी होती. म्हणजे फ्रेश होऊन तिचं स्वागत करता आलं असतं. खरं तर परवा नवीन आणलेला लाईट ब्ल्यू टी शर्ट घालून दार उघडायचं होतं मला. तिला नक्कीच आवडेल तो. ती येते तो दिवस बराच मन मोकळं होतं, मन रेंगाळतं इकडं तिकडं. पण ती आली की फार मनात अस्वस्थ होतं. जाऊ दे. हो, त्या समोरच्या देशपांडेबाईच असणार. तेल तापवत टाकून कढीपत्ता मागायला आलेल्या. सतत काही ना काही मागत असतात. कळकडबाई कुठली? अहो, शेवंताबाई आली असेल का? तिची एंट्रीच इतकी नखऱ्याची असते की दादा कोंडकेचा पिक्चरच आठवावा. गालावरची तिची खळी नाहीतर निवांतपणे बघता आला असतं तिला फरशी पुसत असताना. पलीकडचे हरिताते आले असतील का? चला लवकरात लवकर आटपूयात बाप्पा. आल्याचा गरमागरम चहा न मागता आता मिळेल. सिच्युएशन वरील प्रमाणेच. फक्त घरातील पुरुषाऐवजी गृहिणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेली आहे आणि दारावरची बेल वाजते.
1: शेजारचे आठवले काका तर आले नसतील ना. ह्यांना त्यांचा किती राग येतो. येऊ देत ना, वाचू देत पेपर. घेऊन तर जात नाहीत ना, शेवटी शेजारीच आहेत ते. अगं बाई, पेपरचा बिलवाला तर आला नसेल. गेल्या महिन्यात 5 वेळा लोकसत्ता टाकलाच नव्हता मेल यांनी. हे सांगतील का? किती देऊन टाकतील बिल डोळे मिटून. छे, हिशोब करून ठेवायला हवा होता मी. चुकलंच माझं. नाही नाही, मिसेस आठवले असतील का? भव्वानी मेली. ह्यांच्याजवळ बोलायचा चान्सच शोधत असते ती. गरमागरम इडल्या काय आणेल म्हणे ह्यांच्यासाठी. आपल्या नवऱ्याला घाल म्हणा ती आंबोन खायला. म्हणजे इकडे तिकडे हुंगत तरी बसणार नाही मेल. अय्या, बाबा आले असतील. किती दिवसांनी येत आहेत माझे बाबा. ह्यांना बाजारात पिटाळलं पाहिजे आधी. आई ग, भाजीवाली आली का काय? झालं, मी नाही असं बघून महागाच्या 2-3 भाज्या यांच्या गळ्यात मारेल. अग बाई, नीलू तर आली नसेल ना. अरे देवा, आता हेच दार उघडणार. नीलूला बघून अगदी काय करू नी काय नको असं होतं ह्यांना. आणि बाबा आल्यावर कपाळावर आठ्या घालणारा माणूस नीलू आल्यावर अगदी फुलून येतो. चुकलंच बाई माझं, मीच लवकर आवरायला हवं होतं. नाहीतर असं झालं असेल का? नाहीतर असं असेल, समोरच्या देशपांडे बाई तर आल्या नसतील ना. काय मागायला आले असतील देव जाणे. ह्यांनी परत नाही पाठवलं म्हणजे झालं बाई. म्हणे कळकड बाई आहे, तुमच्या गळ्यात पडायला आली नाही ना ती. अगं बाई, शेवंताबाई आल्या की काय, कपडे सुद्धा भिजवायचेत अजून. जरा रुबाबातच असतात पण काम तसं जिथल्या तिथे करतात. तक्रारीला मुळी जागाच नसते. पलीकडचे हरी तात्या तर आले नसतील ना. सगळी कामं बाजूला सारून आधी चहा टाकायला हवा. जणू काही ह्यांचे देणेकरीच होते मागच्या जन्मीचे. जास्त दुधाचा जास्त आलं घातलेला चहा कप भरून नरड्याखाली ढकलल्याशिवाय हलणार नाही मेरा थेरडा.

0: सविता एकदा न्यायालयात गेलो आणि न्यायालयात गेला असताना इतका गोंधळ चालू होता म्हणून सांगू आणि त्यावेळेस काय म्हणतात न्यायाधीश साहेब,
1: ऑर्डर ऑर्डर, बोलणाऱ्याला बाहेर काढले जाईल.
0: पिंजऱ्यातला आरोपी काय म्हणते, साहेब ओ साहेब मी बोलतो, मला बाहेर हाकला.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: अच्छा, तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालक हो, उज्ज्वल भविष्यासाठी आपण कॉलेज शोधतायत का? तर मग खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14 आपल्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया. आपल्याकडे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा उपलब्ध आहे. कॉपी मुक्त परीक्षांनंतर योग्य मार्गदर्शनासह आपल्या यशस्वी भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव, युडायस कोड 270-316-022-14.

0: धर्म आणि नीतिमत्ता
1: ज्या ठिकाणी वेदही नाहीत, बायबलही नाही किंवा कुराणही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचं आहे. पण हे कार्य वेद, बायबल आणि कुराण या सर्वांचा समन्वय साधूनच करायचं आहे. एकत्व हा एकमेव धर्म असून वेगवेगळे धर्मपंथ हे या मूळ धर्माचे निरनिराळे आविष्कार आहेत हे मानवजातीला शिकवायला पाहिजे. तसं केलं तर प्रत्येकजण त्याला उपयुक्त ठरेल अशा एकेका मार्गाचा अवलंब करेल. पूर्णपणे नीतिपरायण आणि शूर व्हा. प्राणाची सुद्धा पर्वा करू नका. धार्मिक मतमतांतरांच्या बाबतीत उगीच डोकं शिणवू नका. जे भित्रे आहेत तेच पाप करत असतात. वीर कधीही पाप करत नाहीत. पापी विचार सुद्धा ते मनात येऊ देत नाहीत. नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की जे जे म्हणून स्वार्थपर ते नीतीविरुद्ध आणि जे निस्वार्थपर तेच नीतीसंगत होय. एखादा माणूस सुंदर भाषेत सुंदर विचार व्यक्त करत असतो पण लोकांवर त्याचा प्रभाव पडत नाही. दुसऱ्या एखाद्या माणसाची भाषाही सुंदर नसेल आणि विचारही सुंदर नसतील पण त्याच्या शब्दांची लोकांना मोहिनी वाटते. हा ओजाचा प्रभाव आहे. केवळ कामजयी स्त्री पुरुषच हे ओज निर्माण करून ते मेंदूत संचित करू शकत असतात. म्हणूनच ब्रह्मचर्य हा सदा सर्वदा सर्वश्रेष्ठ धर्म मानला गेला आहे. कामाला थारा दिल्यामुळे, कामाला बळी पडल्यामुळे धर्मभाव नाहीसा होतो. मनाचं तेज आणि चारित्र्य बल यांनाच माणूस पारखा होतो याचा कुणालाही सहज प्रत्यय येण्यासारखा आहे. याच कारणामुळे असं आढळून येतं की जगात ज्या ज्या धर्मसंप्रदायात मोठमोठे धर्मवीर उदयाला आले आहेत ते संप्रदाय ब्रह्मचर्यावर विशेष जोर देत असतात. नीतीशास्त्र नेहमी सांगत असतं मी नव्हे तू. त्याचं ब्रीद असतं मी नव्हे तर माझ्या खेरीज इतर. म्हणजेच स्वार्थीपणा नाही तर निस्वार्थता. याचंच नाव नीती. ती अनंत शक्ती किंवा तो अनंत आनंद इंद्रियांद्वारे मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस व्यक्तित्वाच्या ज्या सगळ्या फोल कल्पनांना बिलगत असतो त्या टाकून दिल्या पाहिजेत असं नीतीशास्त्राचं सांगणं आहे. आधी इतरांचं नंतर मागावून माझं अशी तुमची वृत्ती असायला हवी. इंद्रिय म्हणत असतात आधी मी. नीतीशास्त्र म्हणत असतं मी सगळ्यात शेवटी. ह्याप्रमाणे नीतीचे सगळे नियम त्यागावर आधारलेले आहेत. भौतिक पातळीवर व्यक्तित्वाचा विनाश करणं, परिपोष करणं नव्हे. हे अनंत कधीच भौतिक पातळीवर व्यक्त व्हायचं नाही, तशी कल्पनाही करता यायची नाही. उपयुक्ततावादाच्या सिद्धांतांनी माणसा माणसातील नैतिक संबंधांचा उलगडा होऊ शकत नाही. कारण प्रथमतः म्हणजे केवळ उपयुक्तता लक्षात घेऊन आपण कोणतेही नीतीनियम निर्माण करू शकणार नाही. त्या अनंताकडे जाण्याचा, त्या इंद्रियातीत अवस्थेची प्राप्ती करून घेण्याचा आमचा प्रयत्न अव्यवहार्य आणि वेडगळ आहे. या एका सबबीवर उपयुक्ततावादी आम्हाला एकीकडे त्या प्रयत्नापासून परावृत्त करू इच्छित असतो आणि त्याचबरोबर दुसरीकडे तो आम्हाला नीतीचे पालन करण्याचा आणि समाजाचं हित करण्याचा आदेश देत असतो. पण आम्ही समाजाचं हित करायचं काय म्हणून? समाजाचं हित करणं ही एक गौण आणि दुय्यम गोष्ट होय. प्रथम म्हणजे आपल्या समोर एक ध्येय, एक लक्ष किंवा साध्य नसेल तर मग आपण नीतिमान काय म्हणून व्हायचं? नीतीचं पालन करून आपण काय साधणार आहोत? मी लोकांचं भलंच का करायचं, त्यांचं वाईट का करायचं नाही? या प्रश्नाला उपयुक्ततावाद्यांचं काय उत्तर आहे? स्वतःचं सुख हेच जर मानव जातीचं लक्ष असेल तर मग इतरांना मी दुःखी करून स्वतःला सुखी करण्यास काय प्रत्यय आहे? तसं करण्यापासून मला काय परावृत्त करू शकेल? शिवाय उपयुक्ततावाद ही एक फारच संकुचित कल्पना आहे. उपयुक्ततावादी सिद्धांत केवळ वर्तमान सामाजिक परिस्थितीतच कामी पडू शकतील. ह्या पलीकडे त्यांना आणखी काही मूल्य नाही. पण धार्मिक आणि आध्यात्मिक सत्यांवर आधारलेले सदाचार आणि नीतिनियम माणसाच्या संपूर्ण आणि अनंत स्वरूपाला लागू पडतात. ते नीतिनियम असतात अर्थात व्यक्तीसाठी, पण ते आधारलेले असतात मात्र व्यक्तीच्या अनंत स्वरूपावर. जसे व्यक्तीला तसे समाजालाही ते लागू असतात. कारण ह्या व्यक्तींचा समुदाय म्हणजेच समाज होय.

0: मला ऍक्टर व्हायचंय ग.
1: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस.
2: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्हललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
1: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
2: अनुभवी प्रशिक्षक
1: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे.
2: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी.
3: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव.
2: नोंदणीसाठी संपर्क
1: 9970771713
2: 9960855753. कान्ह ललित कला केंद्र
1: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा.
2: कान्ह ललित कला केंद्र.
1: कान्ह ललित कला केंद्र.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

उद्योगाची दुकानाची जाहिरात एका क्षणात 150 पेक्षा जास्त देशातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे. रेडिओ मनभावन 90.8 FM. जाहिरातीसाठी संपर्क करा 8600700999 किंवा 9922233361. नंबर पुन्हा एकदा 8600700999 किंवा 9922233361 या नंबर वर नक्की संपर्क करा नववर्षाच्या विशेष सवलतीसह आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

0: 90.8 FM प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग
1: श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचालित मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव आपण बघत आहोत पतंजल योगदर्शन योगसूत्रांचे विवेचन प्राचार्य भागवत भारंबे सर यांच्या ग्रंथाच्या आशयानुसार श्रोते हो मागील भागात आपण पतंजलींनी सांगितलेल्या वृत्तींचं विवेचन करत होतो त्यामध्ये पहिली प्रमाण आणि दुसरी विपर्यय वृत्ती आपण बघितलेली होती आता त्यापुढील तिसऱ्या वृत्तीपासून पुढच्या सूत्रांचा विवेचन या भागामध्ये आपण बघणार आहोत विकल्प या तिसऱ्या वृत्तीची व्याख्या करताना महर्षी पतंजली पहिल्या पादातील 9व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये असं म्हणतात शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्यो विकल्प म्हणजेच केवळ शब्दांनी उत्पन्न होणारे ज्ञान म्हणजे शब्दज्ञान होय शब्द उच्चारला जाताच तशा प्रकारची वस्तू नसताना सुद्धा तशी वस्तू असावी असा जो बोध होतो त्या बोधाला विकल्प असं म्हणतात विपर्ययात वस्तू असते पण ती अतद्रूप प्रतिष्ठ असते विकल्पात वस्तूच नसते परंतु शब्द उच्चारला जाताच तशी वस्तू असावी अशी कल्पना मनुष्य करतो जसं सस्याची शिंग वांझेचा मुलगा ही विकल्पाची उत्तम उदाहरणे मानली जातात महाभारत युद्धाचे वेळी भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि अश्वत्थामा मारला गेला असे जाहीर केले अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा मुलगा होता तो चिरंजीव होता तो मरणे शक्य नव्हते तरी सुद्धा आपला मुलगा युद्धात मारला गेला असा विकल्प करून द्रोणाचार्यांनी शस्त्रत्याग केला आलेल्या संधीचा फायदा घेऊन धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांचे शिर धडापासून शस्त्राने वेगळे केले विकल्प ही वृत्ती माणसाला जीवनात कशी नाचवते याचे हे एक प्रत्यक्ष घडलेले उदाहरण आहे विकल्पाने जर वैराग्याची उत्पत्ती होत असेल तर ती वृत्ती अक्लिष्ट मानली जाते अन्यथा ती क्लिष्टच असते एखादा विकल्प करून जर माणूस परमेश्वराचे चिंतन करू लागेल तर त्याची ती विकल्प वृत्ती अक्लिष्टच मानली जाईल ही आपण बघितलेली विकल्प वृत्ती होती पुढच्या 10व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये निद्रा या चौथ्या वृत्तीची व्याख्या करताना महर्षी पतंजली म्हणतात अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर्निद्रा अर्थात पदार्थाच्या अभावाचा अनुभव हाच ज्या वृत्तीला आधार असतो त्या वृत्तीला निद्रा असे म्हणतात निद्रा ही सुद्धा एक वृत्तीच मानली गेलेली आहे निद्रेत अभावाचा प्रत्यय होतो अभाव म्हणजे नसणे होय शास्त्रांनी अभावालाही पदार्थच मानलेले आहे समजा आपल्या समोर एक लोटा ठेवलेला आहे समोर लोटा असणे हा लोट्याचा भाव झाला काही वेळाने जर तो लोटा तेथून कोणीतरी आपल्या नकळत उचलून नेला तर तो लोट्याचा अभाव होईल आपण झोपून जातो तेव्हा जागृत अवस्थेत आपण पाहिलेल्या सर्व वस्तूंचा असाच अभाव झालेला असतो अभावाला सुद्धा पदार्थ मानले गेले असल्यामुळे निद्रा वृत्ती ठरते माणसाच्या मनात भाव आणि अभाव या दोन्ही गोष्टी सतत थैमान घालीत असतात बँकेत पैसे नाही पैशाचा अभाव झालेला आहे कसेही करून पैसे कमवले पाहिजे असे अनेक विचार वृत्तींच्या रूपाने माणसाच्या मनात सतत ताबा घेत असतात पतंजली मुनी अभावाचा प्रत्यय हेच आलंबन मानणाऱ्या वृत्तीला निद्रा म्हणतात. आपण नित्य पाहतो की आपल्या मनात विचार घोळत असतील तर आपल्याला काही केल्या झोप लागत नाही. विचार म्हणजे वृत्तीच असतात. विचाररूपी वृत्ती संपताच आपण झोपी जातो. झोपेच्या ज्या अवस्थेत शरीर इंद्रियाबरोबर मनही झोपून जाते त्या स्थितीला सुषुप्ती असे म्हणतात. सुषुप्ती म्हणजे खरी निद्रा होय. पुष्कळदा असेही घडते की श्रम झाल्यामुळे शरीर इंद्रिय तर झोपून जातात पण मन मात्र जागृत राहते. अशा प्रकारच्या झोपेला स्वप्नावस्था म्हणतात. स्वप्नावस्था ही खरी झोपच नसते. सुषुप्ती असो की स्वप्नावस्था असो त्या दोन्हीही वृत्तीच असतात. निद्रेनंतर साधकाच्या मनात आणि इंद्रियांमध्ये जर सात्विक भावाची वृद्धी होत असेल व परिणामतः त्याला योगाभ्यास करण्यास उत्साह वाटत असेल तर त्याची ती निद्रावृत्ती अक्लिष्ट मानली जाते. अन्यथा तमोगुणाची वृद्धी करणारी निद्रा ही क्लिष्ट वृत्तीच असते. खरे तर काही प्रमाणात निद्रा ही शरीर स्वास्थ्याला आवश्यकच असते. थकलेल्या शरीराला इंद्रियांना व मनाला ताजेतवाने करण्याकरिता योग्य प्रमाणात झोप ही हवीच. भगवद्गीतेतही भगवंतांनी योग सिद्ध करून घेण्याकरिता योग्य प्रमाणात झोप घेणे कसे आवश्यक असते हे सांगताना म्हटलेले आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ही चौथी म्हणजे निद्रावृत्ती होती. पाचवी वृत्ती म्हणजे स्मृती होय. स्मृतीची व्याख्या करताना पतंजली 11व्या सूत्रामध्ये म्हणतात, अनुभूत विषया संप्रमोषः स्मृती. प्रमाण विपर्य विकल्प आणि निद्रा या चारही वृत्तींद्वारा अनुभव घेतलेल्या विषयांचा पूर्ण नाश न होणे व काही निमित्ताने ते विषय पुन्हा आठवणे म्हणजे स्मृती होय. या व्याख्येतील असंप्रमोष या शब्दाचा अर्थ पूर्वानुभवामुळे उत्पन्न होणारे विषयाचे अनुसंधान असा आहे. स्मृती ही एक अशी जबरदस्त वृत्ती आहे की ती मनुष्याला सतत सुखदुःखाचे हेलकावे देत असते. मनुष्य एकांतात बसला म्हणजे त्याच्या मनात नाही नाही ते विचार येतात. त्याला कारण स्मृतीच असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे म्हणतात. ते रिकामपणात त्याला स्मृती त्रस्त करतात हेच असते. एकांतात बसलेल्या मनुष्याला आपल्या जीवनात घडून गेलेल्या अनेक सुखदुःखाच्या आठवणी सातत्याने सतावत असतात. माणसाच्या जीवनात अनंत गोष्टी घडत असतात. त्या सर्व गोष्टींचे संस्कार त्याच्या मनावर कोरले जात असतात व तत्सदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणजे त्या संस्कारांमुळे मागे घडलेले ते प्रसंग त्याच्या स्मृतीपटलावर उत्पन्न होतात. मित्राच्या लग्नाला हजर राहणारा मनुष्य आपल्या स्वतःच्या लग्नाचे अनुभव आठवून दिवा स्वप्नात मग्न होतो. स्मृती ही मनुष्याला लाभलेली एक महान देणगी आहे. स्मृती नसती तर आपण पुढील परीक्षा उत्तीर्णच करू शकलो नसतो. डॉक्टर स्मृतीच्या सहाय्यानेच रोगाचे निदान करून योग्य औषधोपचार करू शकतो. स्मृती माणसाला मार्गदर्शन करीत असते हे खरेच, पण ती त्याला दुःखही देऊ शकते. मला आठवते, मी 9व्या वर्गात शिकत असताना आम्हाला संस्कृत शिकवणारे शास्त्री आमच्या शब्दार्थाच्या पाठांतराची परीक्षा घेत होते. ते म्हणाले, सांगा चोराला संस्कृतमध्ये कोणता शब्द आहे. उत्साहाच्या भरात मी म्हटलो आणि म्हणालो उत्साहाच्या भरात मी उठलो आणि म्हणालो थिफ. माझ्या तोंडून थिफ हा इंग्रजी शब्द बाहेर पडताच इंग्रजी भाषेबद्दल चीड असलेल्या शास्त्री बुवांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्या थोबाडीत अशी चपराक हाणली की तिचा आवाज अजूनही माझ्या कानात गुंजताना जाणवतो. थिफ शब्द उच्चारला जाताच आजही मला त्या प्रसंगाची स्मृती होते. ती स्मृती मला सुखकारक न होता दुःखकारकच होते हे सांगणे नकोच. स्मृती ही वृत्ती सुखही देऊ शकते आणि दुःखही देऊ शकते. जी स्मृती चित्तात वैराग्य निर्माण करून योगाभ्यासास प्रवृत्त करते ती अक्लिष्ट स्मृती असते. पण या उलट भाव उत्पन्न करणारी स्मृती क्लिष्ट स्मृती असते. भगवंतांनी गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे की स्मृती ही वृत्ती मीच निर्माण केलेली आहे. स्मृतीबरोबरच भगवंतांनी विस्मृती ही वृत्तीही निर्माण केलेली असल्यामुळे मनुष्याला आपले जीवन सुसह्य झाले आहे. विस्मृती नसती तर घडून गेलेले कडवट प्रसंग आठवून आठवून मनुष्य बेजार झाला असता. श्रीमद भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणात अंतर्यामी रूपाने मीच स्थित आहे. स्मृती ज्ञान आणि विस्मृती माझ्यापासूनच उत्पन्न होतात. वेदांचा कर्ता मीच असून वेदांद्वारा जाणावयास योग्यही मीच आहे. स्मृतीला भगवंतांनी आपली विभूती सुद्धा मानलेली आहे. अर्जुन मोहग्रस्त झाला होता याला कारण त्याला आपल्या स्वचीज आणि स्वकर्तव्याची विस्मृती झाली होती. भगवंतांनी त्याला जेव्हा गीतोपदेश केला तेव्हा स्मृती प्राप्त झालेला अर्जुन स्वतःच म्हणतो, नष्टो मोहा स्मृतीर्लब्ध्वा त्वत्प्रसादान मयाच्युत. आत्मस्मृती होताच अर्जुनाला स्वकर्तव्याचीही स्मृती झाली. सामान्य माणसाच्या बाबतीत मात्र कधी कधी आत्मस्मृती स्वकर्तव्याची विस्मृतीही घडविते. एका खेड्यात पौराणिक नाटक सुरू होते. राम रावणाचे युद्ध सुरू झाले. काही वेळाने रावणाला खाली पडायचे होते पण तो काही केल्या खाली पडेना. याचे कारण असे झाले होते की प्रेक्षकात त्याचे सासरे बुवा बसले होते. त्यांना पाहताच त्याला स्मृती झाली की मी रावण नसून गणपतराव आहे, मी पहिलवान आहे, मी खाली का पडावे. राम त्याला हळूच म्हणत होता, अरे बाबा तुला खाली पडायची आहे. तर तो म्हणत होता, मी गणपत पहिलवान आहे, मी कशाला पडू, तूच पड. रावणाचे पात्र करणाऱ्या गणपत रावणाला आत्मस्मृती झाली पण त्याचवेळी त्याला कर्तव्याची विस्मृती झाली आणि नाटकाचा खेळ खंडोबा झाला. आत्तापर्यंत महर्षी पतंजलींनी योग्याची लक्षणे आणि चित्तवृत्तींची लक्षणे सांगितलेली आहेत. पाच वृत्ती आपण या भागामध्ये, तीन वृत्ती या भागामध्ये बघितलेल्या आहेत. त्याच्या आधीच्या दोन वृत्ती आपण मागच्या भागामध्ये बघितल्या होत्या. एकूण पाच वृत्ती आपण बघितल्या, प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. पण योग साध्य करण्यासाठी या सगळ्या वृत्तींचा निरोध करणे आवश्यक असतो. आता पुढील भागामध्ये आपण चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी काय उपाययोजना सांगितलेल्या आहेत याचं विवेचन पुढील भागात आपण बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवद्गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मुजिजेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM RJ शुभंगी सोबत. ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आज आपल्यासोबत आहेत योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एमजे कॉलेज जळगाव. यांच्यासोबत आज आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत योगा याविषयीची माहिती. सर नमस्कार, तुमचं स्टुडिओत स्वागत आहे. सर, सोहम योग विभागाचे थोडक्यात परिचय द्या ना आम्हाला.
2: केसी सोसायटी संचालित मुळजी जेठा महाविद्यालयाचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी हा एक योग आणि निसर्गोपचाराचं शास्त्रशुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचं एक दालन आहे.
0: अच्छा.
2: ज्याच्यामध्ये योगशास्त्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, त्याचबरोबर सामान्य लोकांसाठी योगशास्त्राचं प्रात्यक्षिक त्यांना करता यावं अशा बॅचेस पण आपल्याकडे चालतात. 2005 साली आदरणीय प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे, सन्मान्य अध्यक्ष केसी सोसायटी जळगाव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने या विभागाची स्थापना करण्यात आली. भारतीय चिकित्सा पद्धती, योग, निसर्गोपचार याचा प्रचार प्रसार व्हावा, जनसामान्यांमध्ये लोकांना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगता यावं, विद्यार्थी जे केसी सोसायटीमध्ये शिकतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा योग आणि निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून या विभागाची स्थापना करण्यात आली. आणि आज बघता बघता हा विभाग स्थापन होऊन जवळपास 2 दशकं आता पूर्ण होत आलेली आहे. आणि या 2 दशकामध्ये जिथे सुरुवातीला एक छोटंसं एक प्रॅक्टिकल लोक योगाभ्यास करायचे अशासाठी फक्त यायचे, आज या शैक्षणिक दालनामध्ये अनेक प्रकारचे योगाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी इथे योगशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण करून वेगवेगळ्या चांगल्या शासकीय पदावर सुद्धा कार्यरत आहेत. असा हा अल्पसा सोहम डिपार्टमेंटचा परिचय आहे.
0: वा छानच. सर मग जसं तुम्ही म्हटलात की यात वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत, तर कुठले कुठले अभ्यासक्रम योगशास्त्रामध्ये आहेत?
2: योगशास्त्रामध्ये आज बऱ्याच जणांना करिअर करायचं जर असलं त्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पासून तर MA PhD पर्यंतचे कोर्सेस योग शास्त्रामध्ये आज उपलब्ध आहेत. जसं आपण म्हणूया की सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग आहे, डिप्लोमा इन योगा टीचर आहे, BA इन योगिक सायन्स आहे, म्हणजे तुम्हाला स्पेशलायझेशन विषय घेऊन डिग्री तुम्हाला पूर्ण करता येते योगशास्त्रामध्ये. त्याचबरोबर आपण MA इन योगिक सायन्स हा कोर्स पण आपण करू शकतो. MA योगिक सायन्स पूर्ण झाल्यानंतर आपण नेट या विषयामध्ये आता सुरू झालेला आहे 2017 पासून, आपण नेटची परीक्षा देऊ शकतो, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, आणि त्यानंतर तुम्ही PhD पण करू शकतो. इतकं सगळं म्हणजे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, नेट आणि PhD पर्यंतचं सगळं शिक्षण या योगशास्त्रामध्ये आज उपलब्ध आहे.
0: अरे वा, खूपच छान. म्हणजे जे या क्षेत्राकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी चांगलीच संधी आहे. सर, आपण योगामध्ये काय शिक्षण घेतलंय?
2: सुरुवातीला मी 2004 मध्ये 2004 ते 2007 मध्ये मी BA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम केला. 2007 ते 2009 मध्ये मी MA इन योगिक सायन्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. MA योगिक सायन्स झाल्यानंतर मी 2011 पासून मी PhD चा अभ्यास पूर्ण केला. PhD अभ्यासक्रम पूर्ण होत असतानाच 2017 मध्ये, आधी याच्यामध्ये नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट नव्हती योग विषयामध्ये, 2017 मध्ये ही टेस्ट पण याच्यामध्ये सुरू झाली नॅशनल इलिजिबिलिटीसाठी नेट एक्झाम, तर मी नेट पण क्वालिफाय केलं. आणि त्यानंतर 2019 मध्ये माझी PhD पण अवॉर्ड झाली, म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स, BA योगिक सायन्स, MA योगिक सायन्स, नेट आणि PhD, हे जे मी जे सगळे अभ्यासक्रम तुम्हाला सांगितले हे सगळे अभ्यासक्रम मी पूर्ण केलेले आहेत.
0: तर या योगशास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला काय काय अभ्यासायला मिळणार आहे त्याबद्दल सांगा ना.
2: योगशास्त्रामध्ये आपले जे कोर्सेस आहेत सगळे, MA म्हणा किंवा BA योगिक सायन्स म्हणा, हे जर सगळे कोर्सेस आपण पूर्ण केले तर याच्यामध्ये योगशास्त्राचे विविध जे परंपरागत ग्रंथ आहे, जसं श्रीमद भगवद्गीता आहे, हठप्रदीपिका आहे, घेरण संहिता आहे, वेगवेगळ्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये काय योगाचा भाग आलेला आहे, पतंजली योग दर्शन आहे मुख्यतः, या ग्रंथांचा अभ्यास तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर मानसशास्त्राचा पण थोडाफार भाग त्याच्यामध्ये येतो, तत्वज्ञानाचा पण त्याच्यामध्ये थोडाफार भाग येतो, आणि आधुनिक युगामध्ये योगाला एक चिकित्साशास्त्र म्हणून पण अवलंबलं जातं. तर शरीरशास्त्राचा अभ्यास आहे, संशोधनाचा अभ्यास आहे, आहारशास्त्राचा अभ्यास आहे, त्यानंतर योग शिक्षणशास्त्र म्हणजे योग शिकवायचा कसा, हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला याच्यामध्ये करता येतो. तो प्रॅक्टिकल पण काही पेपर असतात आणि काही पेपर आपले थेरोटिकल पण असतात, तर असा सगळा अभ्यास आपल्याला करता येतो.
0: अच्छा, तर मग हे जे सगळे कोर्सेस आहेत या संदर्भात विस्तृत माहिती द्या ना आमच्या श्रोत्यांना.
2: आपल्याकडे जे सोहम डिपार्टमेंटला कोर्सेस आहे, मी त्याच्याबद्दल असं सांगेल की आपल्याकडे 12वी पास आउट झाल्यानंतर सर्टिफिकेट कोर्स इन योगा टीचर ट्रेनिंग कोर्स आहे.
0: अच्छा,
2: म्हणजे तुम्हाला योगातलं बेसिक नॉलेज पण त्याच्यामध्ये मिळेल, स्वतः पुरता योग तुम्हाला त्याच्यामध्ये शिकता येतो. त्यानंतर हा एक वर्षाचा कोर्स असेल. त्यानंतर डिप्लोमा इन योग टीचर हा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा कोर्स आहे, ज्याचे क्लासेस फक्त शनिवार रविवारी आठवड्यातून 2 दिवस त्याचे क्लासेस होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विस्तृत माहिती तुम्हाला वर्षभरात घेता येते. आणि 1 वर्षाचा हा फक्त डिप्लोमा आहे जो कुठल्याही नोकरदार वर्गाला गृहिणींना करता येण्यासारखा आहे. आणि पार्ट टाइम म्हणजे तुमचा फुल टाइम जॉब सांभाळून पण तुम्ही हा कोर्स करू शकता, योग शिक्षक पदविका अभ्यास. जे 12वी पासआउट झालेले विद्यार्थी असतात, ज्यांना ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बीए इन योगिक सायन्स हा कोर्स आहे. म्हणजे बीए आपण जे करतो इतिहासामध्ये, मराठीमध्ये, राज्यशास्त्रामध्ये, तसंच आता योगशास्त्रामध्ये पण आपल्याला बीए करता येतं. आणि हा बीएचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे सेमिस्टर पॅटर्नमध्ये. त्यानंतर बीए कम्प्लीट झाल्यानंतर किंवा कुठल्याही विषयामधलं तुमचं जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल, तुम्ही LLB केलं असेल, बीई केलं असेल, बीकॉम केलं असेल, बीबीए केलं असेल, तरीही तुम्हाला MA योगिक सायन्स हा अभ्यासक्रम करता येतो. आणि हा MA योगिक सायन्स आपल्याकडे या वर्षीपासून 2 प्रकारात आपण चालवणार आहोत. मुरजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाची मान्यता असलेलं, म्हणजे ज्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल, असा आपल्याकडे MA योगिक सायन्स हा कोर्स आहे. आणि दुसरा MA योगशास्त्र हा कोर्स आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ओपन डिस्टन्स लर्निंगचा पण कोर्सची मान्यता आपण यावर्षीपासून घेतलेली आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना फुल टाइम हा कोर्स करायचा आहे त्यांना मुरजी जेठा महाविद्यालयाची डिग्री सर्टिफिकेट मिळेल. आणि ज्यांना जॉब सांभाळून किंवा काही गृहिणी असतील, डॉक्युमेंटेशन कम्प्लीट होत नसेल आपलं, तर अशा लोकांना ओपन डिस्टन्स लर्निंगचा MA योगिक सायन्स हा कोर्स सुद्धा त्यांना पूर्ण करता येईल. तर असे हे डिप्लोमा, BA आणि MA आणि शॉर्ट ड्युरेशनचे सर्टिफिकेट कोर्सेस आपल्या सोहम डिपार्टमेंटला उपलब्ध आहेत.
0: छानच. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. सर, ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुद्धा आहे का यासाठी?
2: येस, नक्कीच. जे ओपन डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस आहेत त्याचे आपण काही ऑनलाइन लेक्चर्स पण आपण त्याच्यामध्ये घेतो. काही व्हिडिओज विद्यार्थ्यांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अव्हेलेबल करून देतो. वीकली त्यांचे काही ऑनलाइन लेक्चर्स पण त्याच्यावर घेतो. त्याच्यामुळे असा काही भाग नाही की मी कॉलेजमध्ये 100% उपस्थित राहू शकत नाही, मग माझा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार, हा अजिबात आता भाग राहिलेला नाही आहे. टेक्नॉलॉजीचा सगळा उपयोग आपण करून घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचावी, योगशास्त्राचं शास्त्रशुद्ध ज्ञान व्हावं यासाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल आपण घेत असतो.
0: वा, छानच. म्हणजे सहज सुलभ पद्धतीने योगशास्त्राचं ज्ञान घेण्यासाठी सर्व प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. खूपच छान. सर, मला एक सांगा ना की हे जे अभ्यासक्रम आहे किंवा हा जो योगशास्त्राचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी काही स्कॉलरशिप्स किंवा शिष्यवृत्ती असं काही आहे का?
2: नक्कीच. आपल्याकडचा परिसर असा म्हटलं तर फार विद्यार्थी शिक्षणावर फार जास्त खर्च करू शकत नाही. शेतकरी त्यांची मुलं आहेत किंवा खेडे विभागातून आलेली लोक आहेत, तर अशा लोकांसाठी निश्चितच तशी बीएची फी फार कमी आहे, पण त्या अभ्यासक्रमाला पण स्कॉलरशिप लागू आहे, शासनाची शिष्यवृत्ती त्याला मिळते. आणि त्याचबरोबर MA योगिक सायन्सची फी थोडी जास्त जरी असली तरीही मुरजी जेठा महाविद्यालयाचा जो कोर्स आहे MA योगिक सायन्स, त्याला अगदी नाममात्र फी भरून बाकीची फी तुमची स्कॉलरशिप मधून पण वजा केली जाते. आणि म्हणून ही शासनाची जी शिष्यवृत्तीची सवलत आहे ही आपल्या MA योगिक सायन्सच्या पात्र विद्यार्थ्यांना लागू आहे आणि त्यांना अर्ध्यापेक्षाही कमी फी मध्ये हे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहे.
0: अरे वा, म्हणजे सर्वांना सहज शिक्षण उपलब्ध होत आहे. खूपच छान. तर सर, हा कोर्स केल्यानंतर म्हणजे हे जे काही कोर्सेस आहे आपल्याकडे योगशास्त्राबद्दलचे, तर त्यानंतर रोजगाराच्या संधी काय काय आहेत त्याबद्दल थोडं गायडन्स करा.
2: रोजगाराच्या संधीमध्ये हा कोर्स असा आहे MA योगिक सायन्स किंवा डिप्लोमा इन योगा टीचर हे कोर्सेस असे आहेत की याच्यामध्ये तुम्ही स्वयंरोजगार पण निर्माण करू शकता किंवा तुम्ही कुठे नोकरी करून पण रोजगार प्राप्त करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की आज मेट्रो सिटीमध्ये जर आपण बघितलं जळगावमध्ये पण किंवा वेगवेगळ्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी अनेक लोक स्वतःचा योग स्टुडिओ काढतात, स्वतःचं योग सेंटर आपण स्थापन करू शकतो हे अभ्यासक्रम केल्यानंतर. तुमच्याकडे जर गुंतवणूक करण्यासाठी किंवा जागा भाड्याने घेण्यासाठी पण पैसे नसतील, गुंतवणूक करायची नाहीये, तर तुम्ही होम ट्युशन्सचा पर्याय अवेलेबल आहे. लोक आजकाल घरी बोलवतात आणि तुम्ही 10 ते 15 हजार रुपये एका तासाचे तुम्हाला महिन्याभरासाठी पेड करतात. आपण 4 जरी ट्युशन क्लासेस घेतल्या तरी 50 ते 60 हजार रुपये महिना आपण सहज कमवू शकतो. जळगाव सारख्या ठिकाणी आमचे विद्यार्थी अनेक असा रोजगार त्यांनी निर्माण केला आहे. स्वतःचं योग केंद्र पण आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन होम ट्युशन्स पर्सनल कोचिंग पण ते देतात, गर्भसंस्काराचे वर्ग घेतात, वेट लॉसचे वर्कशॉप्स घेतात आणि त्याच्यामधून आपला स्वयंरोजगार निर्माण करतात. हे झालं स्वयंरोजगाराचं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिश मिडियम स्कूल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यानंतर कॉलेजेस असतील, ज्या कॉलेजेसमध्ये योगाचा अभ्यासक्रम आहे अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही प्राध्यापक पदासाठी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर फिटनेस सेंटर असतील, जिम असेल, स्पा असेल, अशा ठिकाणी पण आपल्याला याच्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. संशोधन करण्यासाठी पण शासनाकडून या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन करण्यासाठी पण वेगवेगळ्या स्कॉलरशिप याच्यामध्ये मिळतात, तर त्याच्यामधून पण तुम्ही उत्पन्न पण मिळवू शकता आणि संशोधन पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर आता जे नवीन शैक्षणिक धोरण शासनाने अवलंबलं आहे याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे IKS मध्ये पण हा योग विषय आहे. त्याचबरोबर 2 क्रेडिटचा कोर्स हा आता सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला आणि सगळ्याच महाविद्यालयांमध्ये जवळपास हा कोर्सेस आता 2 क्रेडिटचा योगाचा अवेलेबल आहे. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी तुम्ही प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये योगा थेरपिस्ट म्हणून, नॅचरोपॅथी सेंटरमध्ये, स्पामध्ये, जिममध्ये, स्वतःच्या योगा स्टुडिओमध्ये आपल्यासाठी भरपूर संधी योगशास्त्रामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला वेळ फार कमी द्यावा लागतो आणि कमी वेळेत तुम्हाला लोकांना स्वास्थ्यही व्यवस्थित ठेवता येतं आणि तुम्हाला रोजगार पण त्याच्यामधून प्राप्त करता येतो. अशा अनेक महिला आहेत आमच्या की ज्यांनी सोसायटीमध्ये राहतात, लोक 50-50 100-100 घरं असतात आणि तिथे सोसायटीचा क्लब हाऊस असतं, त्या क्लब हाऊसमध्ये जरी तुम्ही योगा क्लास घेतला सहज तुम्ही एका तासामध्ये महिन्याभरात 20 ते 25 हजार रुपये महिना तुम्ही आरामात कमवू शकता, असा अनेक विद्यार्थ्यांचा आमचा अनुभव आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी पण विद्यार्थी आमचे जातात आहे. त्याचबरोबर NIS योगाचा डिप्लोमा केल्यानंतर, योगा कोचचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला अधिकारी पदासारख्या, जिल्हा क्रीडा अधिकारी पदासारख्या नोकरीच्या पण संधी आहेत. आमचे 2-3 विद्यार्थी या अशा पदावर आज कार्यरत आहे, याचा आम्हाला सांगताना निश्चितपणे अभिमान आहे की तुम्ही अशा पदावर पण कार्य करू शकता अधिकारी पदावर. तर अशा सगळ्या रोजगाराच्या अनेक संधी, स्वयंरोजगार आणि नोकरी अशा दोन्ही पद्धतीच्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तेव्हा योगा केवळ आपला फिटनेस मंत्र नाही तर ती एक जीवनशैली सुद्धा होऊ शकते आणि रोजगार निर्मितीचं एक साधन सुद्धा होऊ शकतं. तेव्हा नक्कीच हे क्षेत्र करिअरसाठी निवडणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आजकाल फिटनेसकडे सगळ्यांचा म्हणजे कल वाढला आहे की आपण फिट असणं फार महत्वाचं आहे. तर सर, योगा संदर्भातल्या अनेक स्पर्धा असतात, अरेंज करत असतात, तर त्यात कोणकोण सहभागी होऊ शकतं त्याबद्दल थोडी माहिती द्या.
2: निश्चितपणे मी असं सांगेल की विद्यापीठाच्या पण स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याचा प्रवेशित विद्यार्थी असणं अपेक्षित आहे, त्याला वयाची पण मर्यादा आहे. तर ते विद्यार्थी जे ग्रॅज्युएशन लेवलला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आहे, असे सगळे विद्यार्थी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होतात, महाविद्यालयीन स्पर्धा होतात, विभागीय योगासनाच्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करून ते इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धांपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर असोसिएशनच्या काही स्पर्धा असतात. आता योगासन भारत म्हणून जे आहे त्याच्या अंडरमध्ये पूर्ण जिल्हा लेवलच्या आधी स्पर्धा होतात, जसं जळगाव जिल्हा योगासना स्पोर्ट असोसिएशन आहे, मग इथून निवड झालेला विद्यार्थी राज्यस्तरावरच्या स्पर्धेमध्ये जातो, राज्यस्तरामध्ये निवड झालेला विद्यार्थी जो आहे तो नॅशनल लेवलला जातो आणि नॅशनल लेवलचा एशियन लेवलपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता आणि भविष्यात येत्या 1-2 वर्षामध्ये आता पुढच्या वर्षीपासूनच ऑलिम्पिकमध्ये पण ॲज अ डेमॉन्स्ट्रेशन म्हणून योगासनांचा स्पर्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत. आणि मला सांगताना निश्चितपणे अभिमान वाटेल की आमच्या सोहम डिपार्टमेंटच्याच विद्यार्थिनीने सेकंड एशियाई योगासना चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक भारत देशासाठी प्राप्त केलेलं
3: आहे.
2: निश्चितपणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,
3: आनंदाची गोष्ट आहे.
2: अशा सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि असोसिएशनच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये वय वर्ष साधारण मला वाटतं 8 ते 9 वर्षापासूनचे विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि 45 वर्षाच्या वरचे पण जे साधक असतात योग साधक ते सुद्धा अशा स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होऊ शकतात. वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत वयाच्या आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या आसनांचा समूह वेगवेगळ्या आसनांच्या प्रकारांच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये आपल्याला सहभागी होता येऊ शकतं आणि वेगवेगळ्या गेम्सच्या अथलेटिक्सला ज्या संधी आणि सुविधा मिळतात किंवा जॉबमध्ये त्यांना 5% जे आरक्षण मिळतं त्या सगळ्या सुविधा योगासनाच्या खेळामध्ये सुद्धा आता लागू आहेत आणि त्याच्यामुळे स्पर्धात्मक योग हा सुद्धा आज एक मोठा प्रचार प्रसार आहे. याचा उद्देश नेमका हाच आहे की आज आपण बघतो की सोशल मीडियामुळे आणि या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपलं जे मानसिक खच्चीकरण होत आहे, मानसिक बौद्धिक क्षमता खालावते आहे, एकाग्रतेचा अभाव आपल्याला जाणवतोय, सतत चिडचिड होते आहे, ह्या साधनांचा उपयोग करता करता आपल्याला एकटेपणा जाणवतो आहे, डिप्रेशन जाणवतो आहे, चिडचिडपणा होते आहे, त्याचबरोबर फिजिकल सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर असेल किंवा डायबिटीस सारखे आजार असतील, बॅकपेन सारखे आजार असतील, तर हे सगळं निर्माण होत आहे आणि हे टाळण्यासाठी योगाभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तुम्ही नियमित योगाभ्यास करायला पाहिजे आणि ह्या नियमित योगाभ्यासाची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी म्हणून योगासन हा चॅम्पियनशिपमध्ये खऱ्या अर्थाने या दृष्टिकोनातनं तो योग हा स्पर्धांमध्ये आता आलेला आहे
3: आणि मनशांतीसाठी सुद्धा योगा हा प्रभावी माध्यम ठरलेला आहे. सर मला आता सांगा ना शेवटी जाता जाता की योगशास्त्राच्या अभ्यासक्रमात जाणून घेण्यासाठी किंवा या स्पर्धा ज्या तुम्ही सांगितल्या विविध स्पर्धा असतात किंवा योगशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मुलांनी किंवा इंटरेस्टेड जे कोणी इच्छुक असतील त्यांनी संपर्क कुठे करावा त्याबद्दल सांगा.
2: निश्चितपणे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्येही आजकाल हे कोर्सेस अवेलेबल आहेत. मी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव या ठिकाणी आमचं मूळजी जेठा महाविद्यालयाच्या परिसरात एकलव्य क्रीडा संकुलाच्या बाजूलाच अगदी आमचं सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी आहे. त्या ठिकाणी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण केव्हाही येऊ शकतात, या कोर्सची विस्तृत माहिती आपण घेऊ शकतात किंवा आपण फोनवर जर संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर आपण नोट डाऊन करू शकता. त्या नंबरवर सुद्धा आपण निश्चितपणे सहभाग आपली जी चौकशी करायची असेल कोर्सेसची ती कोर्सेसची चौकशी आपण या ठिकाणी करू शकता. माझा नंबर नोट डाऊन करून घ्या 9970985954. नंबर पुन्हा एकदा सांगतोय 9970985954. या नंबरवर आपण संपर्क व्हॉट्सअप करू शकता आणि शक्यतोवर आपण सोहम डिपार्टमेंटला आलात तर आमच्या भव्य योगाचा हॉल तुम्हाला बघायला मिळेल, नॅचरोपॅथीचं सुंदर क्लिनिक तुम्हाला बघायला मिळेल आणि विस्तृतपणे माहिती पण आपल्याला जाणून घेता येईल.
3: तेव्हा नक्कीच व्हिजिट करा सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी एमजे कॉलेज जळगावला. सर तुम्ही छान अशी माहिती दिली, योगशास्त्राचा अभ्यासक्रम त्याचं महत्त्व आणि त्याचे फायदे आम्हाला समजावून सांगितले त्याबद्दल खरोखरच मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.